त्यानंतर आपल्याला मेसेज आहे अंजली तारे ह्यांचा, निशा लोहार, श्रुती भावे, विनायक बागडे, चैतन्य अत्रे, कृष्णानंद कामत, किरण चौधरी, विजया शिरपूरकर, चंद्रशेखर मुळेकर, प्रदीप ठाकूर, चित्रा मांडके, जयंत बर्वे, प्रज्ञा मानकामे, सी आर स्वामी, के राघव कुमार, रवींद्र साने, कांचन रानडे, आशा सोनावणे, श्रीपाद जोशी, सुप्रिया रायकर, गजानन मोरेश्वर पाटील, चंद्रकला पाटील, विलास जोशी, गोपाळ मेढेकर, या सगळ्या मंडळींनी आपल्याला मेसेजेस केलेत. मी एक छोटीशी विनंती करते की तुम्ही तुमचं नावसुद्धा जरूर त्याच्यामध्ये नमूद करत जा मेसेज कराल तेव्हा, कारण ध्यान किंवा मेडिटेशन आपल्यापैकी बरीच मंडळी करतात आणि तुमचे अनुभव त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलेले असता. विनायक महाराज सानप, माधव वाघ, त्याच्यानंतर सुजना संजय पाटील, गोपाळ मेढेकर, प्रताप जाधव, बबन ढगे, रवींद्र जोशी, आपल्याला मेसेज आहे राजश्री कुलकर्णी यांचाही. हे तर श्रोते आपल्याला आवर्जून मेसेज करून कार्यक्रमात सहभागी आहोत हे सांगतात किंवा आपल्या वेगवेगळ्या विषयावर त्यांचं मत मांडतात. असे अनेक श्रोते आहेत जे मेसेज करत नाहीत किंवा फोन करत नाहीत, तरीही ते सकाळी आणि आपल्या नंतरच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर जोडलेले असतात. त्या सगळ्या श्रोत्यांसाठी आणि आपल्या नेहमीच्या या श्रोत्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद, कारण वेळात वेळ काढून आपण हा मेसेज करत असता आणि आपल्याबरोबर जोडलेले असेही श्रोते जे फोन किंवा मेसेज करत नाहीत तेही आपल्याशी जोडलेले असतात. या सगळ्यांमुळे आपला हा कार्यक्रम खूप छान रंगतो. आम्ही तर आहोतच, पण श्रोत्यांचा सहभाग पण असा जेव्हा असतो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, तेव्हासुद्धा कार्यक्रम रंगतदार व्हायला मदतच होते, नाही का? स्वच्छ जाणीवेबद्दल बोलत असताना एके ठिकाणी विचारवंत म्हणतात की जेव्हा आपण बाह्य जगात बघतो तेव्हा आपण आपल्याला त्याच्यामध्ये कुठेतरी पाहत असतो, अरे हे माझ्यासारखं आहे, अरे हे मला आवडतं, अरे हे मला चालणार आहे वगैरे. बाह्य जगात जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण आपल्याकडे पाहत असतो, पण आपण जेव्हा आपल्या आतल्या जगामध्ये बघतो तेव्हा आपण आपल्या स्वतःला शोधत असतो, आपल्याला आपण स्वतः सापडत असतो. आता हे वाक्य तसं बघायला गेलं तर फार खोल वाटेल, पण किती सुंदर आहे. बाह्य जग हे आपल्या वरवरच्या सगळ्या जाणीवा पूर्ण करणार आहे, पण आपल्या आतलं जग जे आहे ते आपल्या स्वतःचा शोध घेऊन कधीकधी आपणच आपल्याला नव्याने सापडणं अशा पद्धतीचं असतं. ही सुद्धा एक स्वजाणीवेची खूप महत्वाची खूण आहे की बाह्य जगात वावरताना कुठेतरी एक थोडासा वेळ काढून आपल्या आतल्या जगात काय घडतंय त्याबद्दलही थोडंसं अवेअर असणं, त्याचाही शोध घेणं, ह्याने ना त्याच्या त्या वेळेला आपण खूप आधी लेट गो सुद्धा. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी किती जोडल्यात बघा. स्वची जाणीव झाल्यानंतर काही वेळेला आपण लेट गो करायला शिकतो की जाऊ दे, ह्यात आत्ता आपण माझं डोकं घालणं गरजेचं आहे का, किंवा इथे मी विचार एवढा करणं गरजेचं आहे का, सोडून देणं जास्ती महत्त्वाचं ठरू शकतं का. ह्या सगळ्या गोष्टी हळूहळूहळू आपल्याला त्याची जाणीव व्हायला लागते आणि मग तो शोध आणखीन एक सुंदर प्रवास वाटायला लागतो.

वंदन कार्यक्रमात आज आपल्या बरोबर मी रश्मी आंबेडकर आणि आपले श्रोते नेहमीच भरभरून सहभागी होत असतात. मिलिंद बंकापुरे, दशरथ कदम, हिंदूराव शेवाळे, बाळशीराम आणि योगिता जाधव, संपदा भाटवडेकर, हरिश्चंद्र परमाळे, सुरेश बावकर, भीमराज मेहर, सुरेखा पाटील, रवींद्र तिळकरी, त्यानंतर श्रीकांत देसाई, विनोद वैती. आपल्याला मेसेज आहे स्वाती कुलकर्णी यांचा. विनायक महाराज सानप यांनी परत मेसेज केला आहे. प्रभाकर आपटे, विजय देवारे, एन एम पाटील, राजेश दुतोंडे, आशिष, अजित मालिनी यांनी सुद्धा त्यांच्या बरोबरीने मेसेज केलेला आहे. मुकुंद चांदेकर यांचा मेसेज आहे आपल्याला. रत्नागिरीहून अनिरुद्ध अभ्यंकर, सुनीता उत्तुरकर, श्याम उमराणी, विकास आणि राजश्री कुलकर्णी, नीलांबरी कुलकर्णी, सुधाकर जाधव, मीता, मंगेश घरत, महेश नामजोशी या सगळ्यांनी आपल्याला मेसेजेस केलेत. आणि स्वची जाणीव ह्याच्यामध्ये आज ज्या एका विचारावर तो पाठ संपवा असं वाटतोय, त्याच्यामध्ये एक विचारवंत असं म्हणतात की आयुष्यातली सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे स्वतःला ओळखणं. आपण नेहमी इतरांबद्दल जजमेंट देत असतो, ते कसे वागतायत, त्यांचा स्वभाव कसा आहे ह्याच्याबद्दल कायम बोलत असतो, पण स्वतःला ओळखणं ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे, ही सगळ्यात कठीण प्रक्रिया आहे असं एक विचारवंत म्हणतात. आणि आता तलावाकाठची मंदिरं ह्या आपल्या सिरीजमध्ये आज आपण जाणार आहोत नागपूरच्या रामटेक किल्ल्यावर. थोडंसं किल्ल्या

वरचे तलाव आणि त्या आजूबाजूची मंदिरं अशी एक सब सिरीज ह्याच्यामध्ये आपण सुरू करूया. कारण गेल्या वेळेला आपण म्हणालो होतो की आता गड किल्ल्यांवर जाणं थोडंसं वाढेल, पावसाची सुरुवात झाली आहे, ट्रेकर्स जातील, आणि या गड किल्ल्यांवर प्राचीन अगदी आधीपासूनचे हे नैसर्गिक काही तलाव आहेत, काही कुंड ह्या स्वरूपात आहेत, काही गडाच्या पायथ्याशी आहेत, काही गडाच्या वर आहेत, त्या माथ्यावर आहेत. अशा वेगवेगळ्या तलावांबद्दल किंवा कुंडांबद्दल आणि तिथल्या जवळपासच्या देवळांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आज रामटेकचा किल्ला गडमंदिर म्हणूनच हा प्रसिद्ध आहे आणि अगदी पुरातन काळापासून म्हणजे पौराणिक संबंधांपासून ते आपण असं म्हणूयात की महाकवी कालिदासाने सुद्धा ह्याचा उल्लेख केलेला आहे. वाकाटक राजवंश त्या काळामध्ये ह्या किल्ल्यावर खूप सुंदर बांधकामं झाली असं सुद्धा अशी नोंद आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या कामगिरीमध्ये सुद्धा म्हणजे त्यानंतर सुद्धा जे कालखंड आले त्यांनी सुद्धा ह्याच्यावर यादव असेल राजवंश, त्यानंतर गोंड राजे आले, मराठा साम्राज्य आलं, या सगळ्यांनी किल्ल्यावर त्या त्या त्यांच्या त्यांच्या राजवटीमध्ये जे जे करायला हवं त्या सगळ्या प्रकारचं स्थापत्य तिकडे केलं. आणि इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किल्ल्याच्या जवळपास सुद्धा काही तलाव आहेत फिरण्यासाठी आणि किल्ल्यावर कुंड आहे असं आपण म्हणूया की त्याला कुंडच म्हटलं जातं आणि तिथे त्याच्या आजूबाजूला असणारी मंदिरं ही खूप फेमस आहे. आता गडावरचा अंतर्गत तलाव जो आहे तो रामकुंड म्हणूनच प्रसिद्ध आहे. पाण्याचा कुंड आहे तो आणि यातली पाण्याची पातळी वर्षभर कधीही कमी किंवा जास्त होत नाही, ती एका पातळीवर राहते. आणि ह्याचं संपूर्ण श्रेय जेव्हा बांधीव कुंड किंवा तलाव असतो तेव्हा त्या स्थापत्याला दिलं पाहिजे. ती रचनाच अशी केलेली असते की पाणी जर जास्त झालं तर ते कसं आपल्याला ऍडजस्ट करता येईल हे ज्ञान त्या काळच्या जे कोणी स्थापत्य विशारद होते किंवा ते बांधकाम करत असत त्यांना पूर्णपणे होती. आणि मग आता इकडे अशा पद्धतीचे तलाव असल्यावर इकडे मंदिरं कोणाची आहेत तर अर्थातच आपण पुराण काळाचा उल्लेख देतोय, रामटेक असं म्हणतोय, म्हणजे इथे अर्थातच रामाचं देऊळ आहे, लक्ष्मणाचं देऊळ आहे आणि ह्या सगळ्यांची मंदिरं आपल्याला इथे जाऊन आपण त्याचं दर्शन घेऊ शकतो. तर असा हा रामटेक किल्ला आणि रामटेक किल्ल्यामध्ये असलेलं रामाचं मंदिर, पाण्याचं कुंड. कोणी जर बघितलं असेल नागपूरमधला हा रामटेक किल्ला तर प्लीज मला मेसेज करून सांगा, कारण त्या काळचं स्थापत्य आणि त्याच्यावरची ती एकंदरीत शैली, नक्षीकाम, ज्या ज्या पद्धतीच्या प्रतिमा दगडात कोरल्या जायच्या ते बघून खरंच थक्क व्हायला होतं. आणि ही मंदिरंसुद्धा त्याच स्थापत्यशैलीतली आहेत, त्यामुळे ती सुद्धा आपल्याला पुराण काळाचे संदर्भ देऊन कसे कसे बदल होत गेले आपल्या इतिहासामध्ये ह्याचे सुद्धा ते साक्षीदार आहेत असं म्हणायला हरकत नाही. कोणी जर जाऊन आलं असेल किंवा माहीत असेल तर मला जरूर मेसेज करून सांगा की हो आम्ही ह्या किल्ल्यावर जाऊन आलो आणि तिकडच्या या कुंडाचं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे आणि आजूबाजूच्या तलावांचं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे. नक्की सांगा.

रामटेक किल्ल्यावर जसं कुंड आहे तसं किल्ल्याच्या पायथ्याशी अंबाला तलाव आहे आणि तो सुद्धा पर्यटकांमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे. तिथे जाऊन शांतपणे बसणं किंवा शांत वातावरणामध्ये किल्ल्याचं दर्शन घेऊन येणं ह्या सगळ्या गोष्टीसाठी तो प्रसिद्ध आहे. आणि राम मंदिर, सूर्य मंदिर, लक्ष्मण मंदिर या सगळ्या मंदिरांनी अशी समृद्ध अशी ही वास्तू आहे रामटेक किल्ला. त्याच्याबद्दल आज आपण जाणून घेतलं आणि अशीच एक थोडीशी कुंड किंवा गडावरचे काही मंदिरं किंवा तलाव ह्याच्याबद्दल यानंतर थोडे दिवस आपण बोलणार आहोत जेव्हा जेव्हा आपण भेटणार आहोत तेव्हा तेव्हा. पूनम सोयीतकर, डॉक्टर प्रसाद कुलकर्णी, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे सुहास सरवटे यांचा, विनायक धनेश्वर, माधव वाघ, अरविंद आपटे, सुनंदा पटवर्धन, सुरेश जेजूरकर, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे अनुया गांधी यांचा, बोरिवलीहून आपल्याशी वंदना गावडे बोलत आहेत म्हणजे मेसेजच्या थ्रू. त्यानंतर मेसेज केला आहे आपल्याला श्रीकांत गोखले यांनी, सुधाकर जाधव, प्रिया फाटक, जगदीश गावंड. त्यानंतर पहिलाच मेसेज आहे माझा असं वर्षा काटकर यांनी सांगितलेलं आहे, मधुसूदन आठवले, मधुसूदन जोशी, पंकज मोहोड यांचा मेसेज आलेला आहे. विवेक लोंढे यांनी मेसेज केला आहे स्वाती कुलकर्णी, चक्रधर स्वामी मंदिर सुद्धा आहे रामटेक इथे, हो अगदी बरोबर. गुणवंत बोरसे यांचा मेसेज आलेला आहे. त्यानंतर सुरेश जोशी, अरुण घोगळे, आनंद परब, पुष्पा परमाळे, श्रीपाद जोशी, कमलाकर जाधव, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे पल्लवी शिवरेकर यांचा, सुधीर कांदळगावकर, नित्यानंद पाटील, संजय माइंडकर, आपल्याला सुरेश गांधी, सुप्रिया गांधी यांनी सुद्धा मेसेज केलेला आहे. बरेच मेसेजेस नेहमीच येत राहतात. बलभीम बाबळसुरे, विठ्ठल कुलकर्णी, गजानन खरे, एन एम पाटील, बोरिवलीहून आपल्याला प्राजक्ता देव, अनिल चिरलेकर, राहुल हंबीर, जयेंद्र शहा या सगळ्या मंडळींनी जाता जाता मेसेजेस केलेले आहेत. विनायक गोडसे, त्यानंतर निलेश कुमामेकर आपल्याला मेसेज आहे रामटेकबद्दल सांगतायत, अजय काणे ते सुद्धा जाऊन आलेत तिथे, रामटेक किल्ला बघण्यासारखा आहे असं सुद्धा सांगितलं आहे आपल्याला काही जणांनी. सिद्धकर गानू यांचा आपल्याला मेसेज आहे, राजेंद्र म्हात्रे, स्मिता आणि विवेक नेवाळकर या सगळ्या मंडळींनी आत्ता मेसेज केलेला आहे. तर धन्यवाद मनापासून पुन्हा एकदा आणि आपण भेटणारच आहोत 6:05 आपल्या रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये. आत्ता बरोबर 6 बातम्या असतील, 6:05 भेटूया. ऐकत राहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई, FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण भेटूया. वंदन कार्यक्रमात आता इथे.

आकाशवाणी मुंबई एफएम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर रेनबो फंडेच्या पूर्वार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार, सुप्रभात. आत्ताच जर कोणी रेडिओ लावला असेल आणि आत्ता आपल्याशी जोडले गेले असतील तर त्या सगळ्या श्रोत्यांचं स्वागत, आणि जे आधीपासून जोडले आहेत ते तर आपलं बरोबर आहेतच, त्यांचं स्वागत तर नेहमीच आहे. सगळ्यांनी मिळून असा छानसा कार्यक्रम आपण नेहमी करत असतो हा आपल्या प्रत्येक वाहिनीवर. आज रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये आपण कशाकशा बद्दल बोलणार आहोत तर काही दिनविशेष आहेत, नेहमीच आपण त्याचा समावेश करत असतो, त्याबद्दल बोलूया. आजूबाजूला काही गोष्टी घडत आहेत, पावसाबद्दल थोडंसं बोलूया. छान छान गाणी ऐकणार आहोत, विशेष गाणी ऐकणार आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये. आणि हो, स्वागत सिरीज सुद्धा आपली असणार आहे. उत्तर अर्धात काय घडणार आहे ते आत्तापासून सांगत नाही, सुंदरसं गाणं आणि त्यानंतर हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

आणि आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. कमाल तापमान कुलाबा इथे आणि सांताक्रूझ दोन्ही ठिकाणी 27 अंश सेल्सिअस, किमान तापमानाची नोंद कुलाबा इथे झाली 24 अंश सेल्सिअस, सांताक्रूझ इथे 25 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथली उपलब्ध होऊ शकली नाही, सांताक्रूझ इथे 97%. पावसाची नोंद कुलाबा इथली उपलब्ध होऊ शकली नाही, सांताक्रूझ इथे मिलीमीटरमध्ये 89.8 इतकी पावसाची नोंद झाली. येत्या 24 तासांकरता हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अतिवृष्टीचा

इशारा दिलाय आणि काही वेळेला वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर इतपत राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. या काळात कमाल तापमानाची नोंद 26 अंश सेल्सिअस आणि किमान तापमानाची नोंद 22 अंश सेल्सिअस इतपत राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी 75 किलोमीटरपर्यंत वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 आणि काही वेळा तो ताशी 60 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आणि ह्या काळामध्ये समुद्रात जाऊ नये असा इशारा सुद्धा दिला गेलाय. त्याबरोबरीने उत्तर महाराष्ट्र, रायगड, ठाणे, मुंबई, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर गोवा, दक्षिण गोवा, दीव, दमण या समुद्र किनाऱ्यावरच्या सगळ्यांसाठी इशारा असा आहे की काही वेळेला भरतीच्या वेळी 3.4 ते 3.5 मीटर उंचीचा लाटा समुद्रात उसळण्याची शक्यता आहे. यावेळी समुद्रातल्या ऍक्टिव्हिटीज करताना योग्य ती खबरदारी घ्यावी आणि समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी येत्या 24 तासांकरता हवामानाचा अंदाज. मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा या जिल्ह्यांसाठी देण्यात आला आहे. आताच आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे

0: उपचार घ्या, अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो।

साधारण 30 वर्षांच्या आपल्या कारकिर्दीमध्ये 52 चित्रपटांसाठी सुमारे 200 गीतं आणि गैरचित्रपट ज्याला आपण म्हणतो भावगीतं असतील, गवळणी असतील, भक्तिगीतं, लावण्या, नाट्यगीतं, लोकगीतं अशा वेगवेगळ्या गीत प्रकारांमध्ये 125 जास्त गीतरचना करणारे जनकवी पी सावळाराम अर्थात निवृत्तीनाथ रावजी पाटील यांचा आज जन्मदिन आहे आणि त्या निमित्ताने आपण त्यांची काही गीतं ह्यानंतर कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत. पी सावळाराम यांची गीतं ऐकत असताना शब्द किती गोड होऊन आपल्याला येऊन भेटू शकतात ह्याची जाणीव आपल्याला होते. 52 चित्रपट, 30 वर्षांची खूप मोठी कारकीर्द, या सगळ्याची सुरुवात कुठून झाली असेल? गरिबीमध्ये अर्थात बालपण गेलं आणि ते बालपण जात असताना संस्कार कोणाचे झाले, गाण्याचे संस्कार कोणाचे झाले, चांगले शब्द ऐकण्याचे संस्कार कुठून आले? तर ते त्यांच्या आईमुळे. घरामध्ये आई छान छान ओव्या गायच्या आणि त्या ओव्या कानावर पडत पडत हळूहळू त्यांचं बालपण समृद्ध होत गेलं. शब्दांची, छान छान शब्दांची ओळख झाली, मातीतल्या शब्दांची ओळख झाली, त्यांच्याशी एक नातं तयार झालं आणि तिथून मग ही सुंदर गाणी आपल्यापर्यंतसुद्धा आलेली आहेत. हळूहळू परिस्थिती बदलत गेली, काव्यसंस्कार जसजसे होत गेले तसतसं भारूड आहेत, अभंग आहेत, शेतावर जाताना सणासुदीच्या तयारीत ती जी गाणी होती सगळी जी ऐकली होती कानावर ती हळूहळू मग कवितेच्या रूपामध्ये सगळ्यांसमोर यायला लागली आणि मग तो प्रवास कसा सुरू झाला ह्याच्याबद्दल आणखीन बोलणार आहोत. पण आजच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे पी सावळाराम ह्यांच्याबद्दल आणखीन एक कट ह्यानंतर मी बोलीन, त्यांची दोन गाणी ऐकल्यानंतर. आणि ते झाल्यावर सुद्धा आपला जो वेगळा विषय सुरू होईल स्वागत सिरीजचा, तेव्हा सुद्धा पी सावळाराम, जनकवी पी सावळाराम ह्यांची काही गाणी आपल्यासाठी मी घेऊन आले आहे. त्यामुळे सुंदर गाणी ऐकणार आहोत. आणि मी म्हटलं तसं की त्या शब्दांमधलं माधुर्य, त्याच्यातला एक नाजूकपणा, त्या शब्दांच्या त्या भावनेचा नाजूकपणा जनकवी पी सावळाराम ह्यांच्या शब्दातून आपल्याला कायम भेटत राहतो आणि ती जाणीव होते की जेव्हा आत्तासुद्धा हे एक हात तुझा ऐकत असतानासुद्धा किती कोमल गाणं आहे ते, किती असं तरल गाणं आहे हे आपल्याला जाणवत राहतं ऐकतो आपण तेव्हा. अशीच सुंदर सुंदर गीतं आहेत. काही गीतांमध्ये खूप छान आशय कशा अर्थाने आहे, एक तत्वज्ञ कवी म्हणून सुद्धा आपल्यापर्यंत ते काही गीतांमधून पोहोचतात. पण आत्ता मी जी सगळी गाणी ऐकली आहेत, आणली आहेत आपल्यासाठी, ती थोडीशी प्रसन्न वातावरण आत्ताचं, म्हणजे मला अगदीच कल्पना आहे की पी सावळाराम म्हटल्यानंतर लता मंगेशकरांबरोबर त्यांची जी गीतं आहेत ती खूपच गंभीर अर्थाची काही आहेत, सखोल अर्थाची आहेत, त्याच्यामध्ये आयुष्याचं तत्वज्ञान सांगितलं आहे अशीही काही गीतं आहेत. पण आत्ता सकाळच्या वेळेला आपण ती नाही ऐकणार आहोत. आत्ता त्यांची जी वेगळी गाणी आहेत हलकी फुलकी थोडीशी, ती कार्यक्रमात ऐकूया.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो।

जनकवी पी सावळाराम यांच्याबद्दल आज आत्ता आपण थोड्या वेळ बोलतो आहोत आणि त्यांचीच सुंदर सुंदर गीतं आज ऐकणार आहोत. जास्तीत जास्त गाणी अर्थात मध्ये थोडीशी वेगळी असतील पण जास्तीत जास्त गीतं आज जनकवी पी सावळाराम यांची ऐकवण्याचा प्रयत्न करणारे. आज जन्मदिन आहे त्यांचा. कॉलेजमध्ये असताना हळूहळू कविता लिहायला खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात झाल्यानंतर तिथेच त्यांनी स्वतःचं नाव पी सावळाराम असं निश्चित केलं की आपण कविता ह्या नावाने लिहायची. आणि माधव जुलियन हे त्यांचे काव्यगुरू, त्यामुळे त्यांच्या कवितेला एक वेगळी आणि छान दिशा मिळायला सुरुवात झाली. मग कॉलेजचं शिक्षण झालं, त्यांनी नोकरी पत्करली, हळूहळू तशा पद्धतीने आयुष्य पुढे जायला लागल्यावर ते ठाण्यात आले. ठाण्यात आल्यानंतर भावगीतं लिहायला त्यांनी सुरुवात केली आणि तिथे त्यांचा परिचय वसंत प्रभू यांच्याशी झाला, संगीतकार वसंत प्रभू. त्यांच्याशी मैत्री झाली, मग त्यांच्या दोघांची मिळून एक रेकॉर्ड आली, ती गाजली, म्हणजे त्याला चांगलं यश मिळालं, नाव परिचित झालं. त्यामुळे पी सावळाराम आणि वसंत प्रभू, अरे ह्यांचं काहीतरी वेगळं संगीत आहे, वेगळ्या रचना आहेत असं रसिकांच्या लक्षात आलं. आणि खऱ्या अर्थाने आपण असं म्हणू शकतो की अजरामर गीत कुठलं झालं असेल तर गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, ह्याच्यामध्ये त्या मुलीच्या भावना, तिच्या आईच्या भावना, पाठवणीच्या वेळेला काय मनात दाटून येत असेल त्या भावना इतक्या सुंदर पद्धतीने त्यात मांडल्या होत्या की ते शिखरावर पोचलं ते गाणं यशाच्या. आणि महाराष्ट्राच्या घराघरात पी सावळाराम, वसंत प्रभू, पी सावळाराम यांची कविता खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली महाराष्ट्राच्या. आणि मग तिथून जो प्रवास सुरू झाला, म्हणजे मगाशी आपण सुरुवातीला सांगितलं तसं की 52 चित्रपट, त्याच्यासाठी सुमारे 200 जास्त गाणी आणि नॉन फिल्मी 152 जास्त गाणी, अशा पद्धतीने एक खूप मोठी कारकीर्द वसंत प्रभू यांची आहे. आणि त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची गाणी त्यांनी रचली आणि रसिकांपर्यंत ती पोहोचवली आणि आजही ती तितकीच लोकप्रिय आहेत आणि ती तशीच लोकप्रिय राहणार आहेत. याबरोबरीने म्हणजे समाजकार्यसुद्धा त्यांनी केले, ठाण्याचं नगराध्यक्षपदसुद्धा त्यांनी भूषवलं होतं. म्हणजे कलाकार, काव्य त्याच्यामध्ये रमणारे, नंतर समाजकार्यसुद्धा त्यांनी केलं आणि भालू हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. मधल्या काळामध्ये त्यांनी कथालेखन असेल किंवा लघुनाट्य असेल किंवा लोकनाट्य असतील, संगीतिका असतील, अशासुद्धा लिहिण्याचा प्रयत्न केला आणि त्यातही ते यशस्वी झाले अर्थात. आणि भालूनंतर मात्र त्यांनी निवृत्ती पत्करली गीतलेखनातून आणि मग 21 डिसेंबर 1997 रोजी ते त्यांचं निधन झालं. ते शरीररूपाने आपल्यातून गेले पण तरीसुद्धा पी सावळाराम, जनकवी पी सावळाराम आपण असं म्हणू शकतो की जोपर्यंत आपलं सगळ्यांचं गाण्यांवर प्रेम आहे, सुंदर सुंदर कवितांवर प्रेम आहे, जनकवी पी सावळाराम यांची गीतं कायम आपल्याबरोबर राहणार आहेत. आज त्यांचा जन्मदिन आणि म्हणून आपण त्यांच्याबद्दल बोलतोय, त्यांची सुंदर सुंदर गाणी ऐकतोय.

0: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं। निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

आणि स्वागत सीरीज मध्ये जाण्या अगोदर आता कोणी कोणी नव्याने मेसेजेस केलेत ते सांगते. राजू वारे, वीणा नाडकर्णी, ईश्वरदास शेट्टी, माधव वाघ, जयंत बर्वे, अपर्णा पटवर्धन, मंगेश म्हात्रे, त्यानंतर मोहन दळवी आपल्याला मेसेज केलेला आहे. मुकुंद चांदेकर ह्यांनी, सरोज कुरडूकर, त्यानंतर चित्रा मांडके, शिवाजी दळवी, संध्या गावकर, किशोर नाईक, शिरीष बेलसरे, अंधेरीहून सुनील बर्वे, विजय जोशी, अरुण गावकर, रवींद्र कुडाळकर, प्रभाकर वराडे, सुरेश बावकर, रेवती सरनाईक यांचा मेसेज आहे. गौतम भिंगारडे, अशोक शिंत्रे, आपल्याला रवींद्र सरनाईक यांनी मेसेज केला आहे आणि मंगला यांचासुद्धा मेसेज आलेला आहे. या सगळ्या मंडळींनी आत्ता नव्याने मेसेजेस पाठवलेले आहेत. कमलिनी महाजिनी, नीलम खोत यांचासुद्धा सहभाग कार्यक्रमामध्ये आहे. आणि आता स्वागत सिरीजमध्ये आज आपण कशाविषयी बोलणार आहोत. आपण आत्तापर्यंत वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोललो की ऑफिसमध्ये नवीन जर कोणी व्यक्ती आली असेल किंवा नवीन घर घेतलं असेल अशा वेगवेगळ्या गोष्टींवर बोलत असताना अजून एक होतं, ते म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा ऋतूबद्दल जेव्हा कोणताही होतो तेव्हा बऱ्याच मंडळींना त्या ऋतूनुसारचे नवे कपडे घेऊन यायची एक खूप आवड असते आणि काहींची गरजही असते. ती म्हणजे फक्त आवडीचा भाग नाही आहे, काहींची ती गरजही असते. तर त्या सगळ्यामध्ये नवीन कपड्यांचं स्वागत जेव्हा होतं किंवा नवीन कपडे आपल्या आयुष्यात येतात, आता आपल्यापैकी काही श्रोतांना असं वाटेल की ही काय बडबडती आहे, नवीन कपडे आपल्या आयुष्यात येतात हे काय आहे. नाही मंडळी, मी खरं सांगतीये, ह्याचा संबंध थेट आपल्या मानसिकतेशी जोडला गेला आहे की नवीन कपडे आपल्या आयुष्यात आल्यानंतर आपल्या मानसिकतेमध्ये काय छान बदल होऊ शकतात. तर ते असे होऊ शकतात, एक तर नवीन कपडे जेव्हा येतात आपल्या घरी तेव्हा आपल्याला एक संधी मिळते की स्वतःमध्ये काहीतरी छान बदल घडवून आणण्याची आणि काही वेळेला तर स्वतःची ओळख बदलण्याची किंवा भावना नियंत्रित करण्यासाठीचं ते एक साधन ठरू शकतं. आपल्याला माहीत होतं का की एवढा खोल त्याच्यामागचा अर्थ असणार आहे की नवीन कपडे आल्यानंतर हे होऊ शकतं. बघा, काही काही वेळेला आपल्याला असं दिसून येतं की एखाद्या व्यक्तीमध्ये काल परवापर्यंत तिचा ड्रेसिंग सेन्स म्हणा किंवा कपडे घालायची पद्धत, आता तिचा म्हणजे त्या व्यक्तीचा, पुरुष आणि स्त्री कोणीही असू शकतं, तिचा ड्रेसिंग सेन्स, कपडे घालण्याची पद्धत, रंगसंगतीची निवड ही खूप वेगळी असते आणि अचानक काही दिवसांनी आपल्याला त्या व्यक्तीमध्ये प्रचंड बदल दिसायला लागतो. कपड्यांची चॉईस बदलते, नवीन कपडे येतात, नवीन रंगसंगती, एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास त्या व्यक्तीमध्ये येतो आणि त्याची स्टाईलच पूर्ण बदलून जाते. तर अशा पद्धतीने कपड्यांचा, नवीन कपड्यांचा परिणाम हा आपल्या सगळ्यांच्या मनावर, शरीरावर होत असतो. अजून त्याच्यामध्ये काय काय घडतं याबद्दल मी सांगणार आहे, पण त्या अगोदर एक छानसं गाणं ऐकूया आणि मग ह्या नवीन कपड्यांचा अजून काय काय परिणाम होतो किंवा नवीन कपड्यांचं स्वागत आपलं मन कशा प्रकारे करतं त्याबद्दल बोलूया.

0: नवीन कपड्यांचं स्वागत आपल्या आयुष्यामध्ये कसं वेगळं ठरू शकतं? काही वेळेला असं होतं की आत्मविश्वास तर वाढतोच, पण मनाची एकाग्रता सुद्धा वाढते. आणि आपण आता म्हणालो तसं की बऱ्याच जणांना ती एक नवी सुरुवात वाटत असते की आधीचं सगळं जाऊ दे आणि आता नव्याने मी काहीतरी सुरुवात करते किंवा करतोय. यासाठी सुद्धा नवीन कपड्यांचं स्वागत आपल्या आयुष्यामध्ये होतं. त्यानंतर आपले जे कौतुक केलं जातं की वा काय मस्त ड्रेस आहे, काय कॉम्बिनेशन आहे, या प्रशंसेचा परिणाम थेट आपल्या मनावर होतो आणि त्याच्यामुळे आपला एकंदरीत कामातला म्हणा किंवा नात्यांमधला एकंदर छान आपलं त्याच्यामध्ये ताळमेळ अधिक चांगला वाढतो असं सुद्धा होतं. आणि एक थेरपी म्हणून सुद्धा की चांगला मूड नसेल, छान वाटत नसेल, तर काही मंडळी जाऊन खरेदी करून येतात नवीन कपडे, तर एक थेरपी म्हणून सुद्धा त्याचा उपयोग होतो. फक्त त्याचं व्यसन लागतं का म्हणे ह्याची फक्त आपण जबाबदारी आपली घ्यायची, ती खबरदारी घ्यायची. अशा पद्धतीने स्वागत सिरीजमध्ये आज आपण बोललो नवीन कपड्यांबद्दल, त्यांच्या स्वागताबद्दल. एक व्यावसायिक विराम घेऊया आणि मग पुढल्या विषयाकडे जाणार आहोत.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 19.

0: 8
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
0: इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर

सत्यासाठी कशाचाही त्याग होऊ शकतो पण सत्य त्यागता येणार नाही असं एक तत्वज्ञान, आणि हे इतकं गंभीर आणि खोल तत्वज्ञान आहे ते मांडणारे स्वामी विवेकानंद. आजच्याच दिवशी त्यांनी समाधी घेतली होती आणि आपल्या एकंदरीतच तत्वज्ञानाने संपूर्ण जगाला त्यांनी प्रभावित केलं होतं. त्यांचे विचार इतके सखोल होते की ते कोणत्याही काळामध्ये तसेच लागू पडणारे. ते स्वतःच असं म्हणायचे की स्वतःच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी, इतर अनेकांच्या भल्यासाठी, सौख्यासाठी स्वतःचं आयुष्य दुसऱ्यांच्या कामी खर्च करणं, लक्षावधी दुःखातांचं दुःख हलकं करणं, अशिक्षित आणि इतर समाजाला जीवन कलहामध्ये मार्गदर्शन करून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी मदत करणं, शास्त्रांमधले उपदेश असतील किंवा विचार, कोणताही भेद मनात न आणता सगळ्यांना शिकवणं, यासाठीच आपला जन्म झाला आहे आणि याच कार्यासाठी आपण देह ठेवणार आहोत. उठा, जागे व्हा, दुसऱ्यांना जाग करा, हे आपलं जीवन कार्य सफल करा, म्हणजे आपण मुक्त होतो, विमुक्त व्हायला मदत होते, असं एक सखोल तत्वज्ञान त्यांचं होतं. ते अजूनही असं म्हणायचे की कोणत्याही सौख्याची किंवा आनंदाची अपेक्षा आपण करता कामा नये, आपण सगळ्या तऱ्हेचे मायापाश तोडले पाहिजेत, त्यामुळेच आपण समाजासाठी काहीतरी करू शकू. आणि इतरही अनेक त्यांच्या विचारांमध्ये ते असंही बोलून दाखवत की शिक्षणासाठी पुन्हा एकदा जुन्या गुरुकुल पद्धतीचा अवलंब केला पाहिजे आणि हे तत्वज्ञान जे आपलं आहे ते संपूर्ण जगाला, आधुनिक जगाला त्यांच्यामध्ये, समाजामध्ये पसरवण्याकरता माझा जन्म झाला आहे. आणि त्यांनी तेच केलं. आपलं जे तत्वज्ञान आहे त्या ते किती सखोल आहे किंवा त्याचा आवाका किती मोठा आहे, ते कसं कालातीत आहे, हेच स्वामीजींनी ते जिथे जिथे जगात गेले तिथे तिथे सांगितलं आणि संपूर्ण जगाला त्यांनी प्रभावित केलं होतं आपल्या या विचारांमुळे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यावेळेला होती की इतक्या तरुण वयामध्ये हे सगळे विचार आचरणात आणणं ही खरोखरच खूप कठीण गोष्ट असते, पण स्वामीजी तसं करत असत आणि फक्त ते एकटेच नव्हे तर यामध्ये सगळ्यांनी त्यांच्या बरोबर असावं, सगळ्यांनी त्यांच्या ह्या कार्यामध्ये सहभागी व्हावं असं त्यांना वाटायचं आणि झोकून देऊन ह्याच्याबद्दल काम करत राहावं ही सुद्धा त्यांची इच्छा असायची. अजूनही थोडंसं आपण बोलणार आहोत पण त्या अगोदर हे गाणं ऐकूया आणि मग आणखीन थोडंसं त्यांच्याविषयी बोलूया.

स्वामी विवेकानंद यांच्या तत्वज्ञानाविषयी जितकं बोलू खरं तर ते कमीच आहे, पण त्यांनी तरुणांचा सहभाग, युवा पिढीचा सहभाग यावर प्रचंड भर दिला होता. त्यांनी असं सांगितलं होतं की समर्पित माणसं हवीत, समर्पित युवक हवेत कुठलंही कार्य करायचं असेल तर. मग त्याच्यासाठी सुदृढ, उत्साही, श्रद्धावान असे हे युवक जेव्हा वेगवेगळ्या कार्यांमध्ये सहभागी होतील तेव्हा ते कार्य पुढे नेण्यासाठी एक चांगली शक्ती किंवा ऊर्जा आपल्याला मिळू शकते, अशा पद्धतीचा त्यांचा एक विश्वास होता की युवा पिढीने जर एखादं काम हातात घेतलं तर ते खूप मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार करू शकतात किंवा ते पोहोचवू शकतात. आणि अजून एक त्यांचं तत्वज्ञान किंवा त्यांचा एक अशी आपण म्हणूयात की त्यांची एक अपेक्षा होती किंवा त्यांना असं वाटायचं की सगळ्यांनी जागृत राहिलं पाहिजे, उठा जागे व्हा, आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबायचं नाहीये. जे आपण मनात ठरवलंय, जे कार्य आपल्याला पूर्ण करायचंय, मग ते समाजासाठी असो किंवा आपल्या कुटुंबासाठी असो, आपल्या देशासाठी जे कार्य आपण करायचं ठरवलं आहे ते पूर्ण झाल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही, हे सुद्धा एक एक जाज्वल्य असं त्यांचं एक मत होतं. आणि त्या प्रकारे आपण कार्य केलं पाहिजे अशीही त्यांची इच्छा होती, आणि तेच कार्य ते आयुष्यभर करत राहिले. आणि आजच्या दिवशी त्यांनी समाधी घेतली. स्वामी विवेकानंद यांचे विचार आपल्याला नेहमीच एक स्फूर्ती देत असतात, आपल्या मनाला नेहमी असं एक ध्येय देत असतात की आपल्याला काहीतरी करायचं आहे. आयुष्यात आपण आलो आहोत, आपल्याला जन्म मिळाला आहे तो उगीच नव्हे, आपलं काहीतरी एक उद्दिष्ट असलं पाहिजे आणि ते पूर्ण करण्याचं धाडस, धैर्य, चिकाटी आपल्यामध्ये असली पाहिजे, अशी प्रेरणा स्वामी विवेकानंद यांचे विचार आपल्याला कायम देत राहतात. आणि मी म्हटलं तसं की सत्यासाठी, मगाशी मी म्हटलं तसं की त्यांचे जे विचार आहेत की सत्यासाठी कोणत्याही गोष्टीचा त्याग करता येतो पण सत्याचा त्याग आपण कधीच करता कामा नये, हे किती मूलभूत आहे आणि किती पाया असं हे वाक्य आहे. सुंदरचं गाणं आणि त्यानंतर प्रादेशिक बातम्या असणार आहेत पुणे केंद्राहून दिल्या जाणाऱ्या, आपली भेट त्यानंतर होईल. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई, FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण भेटलो आहोत. आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबडेकर. आत्ता पूर्वार्ध आहे आपल्या रेनबो फंडेचा, प्रादेशिक बातमीपत्रानंतर उत्तरार्धात आपली पुन्हा भेट होणार आहे.

आणि आता काही क्षणातच आपण ऐकणार आहोत 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्राहून दिल्या जाणाऱ्या. आपली भेट पुन्हा होईल 7:20 107.1 MHz आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.

आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन। भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा। आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये दुसरा T20 सामना। आता सविस्तर बातम्या। मुंबई पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले बंधारे भरून वाहू लागल्यामुळे तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला, तसंच काही ठिकाणी जनजीवनही विस्कळीत झालं। या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। आजही मुसळधार पावसाचा अंदाज दिल्यानं पालघर, ठाणे यासह काही जिल्ह्यांमध्ये आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही बंधारे पाण्याखाली गेले असून शिंगणापूर बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहू लागलं आहे। गडहिंग्ली

0: आज इथल्या पर्यायी पुलाचा भाग खचल्यानं तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सांगली शहरासह शिराळा, वाळवा आणि मिररस तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्यानं पाणी पातळीत वाढ होत आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. वरंध घाटात दरड कोसळल्यानं महाड भोर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट 6 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच रात्रीच्या वेळेस पावसाळ्यात वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड शहरातल्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. प्रशासनानं नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चिपळूणमधल्या वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल अर्थात एनडीआरएफचं 26 जणांचं पथक आधीच चिपळूणमध्ये दाखल झालं आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात काल मोठी दरड कोसळली त्यामुळे महामार्गावर काही भागात एकेरी वाहतूक सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालही कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरूच होती. तळेरे गगनपावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटात काल दुपारी दरड कोसळल्यानं काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. कुडाळ तालुक्यात अकेरी गावात एका शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. धुळे शहरासह जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातून तापी पाणीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सुलवाडे मध्यम प्रकल्पाची पातळी वाढत असून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसामुळे मालेगाव शहरातील घर कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसंच शेळगाव प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातले उघडे किंवा नादुरुस्त मॅनहोल्स, साचलेलं पाणी आणि त्यातून बालकांच्या जीवितास निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातल्या सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि संबंधित स्थानिक प्रशासनाला तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. पाऊस सक्रिय झाल्यानं आता राज्यातल्या शेतकऱ्यांचीही लगबग वाढली असून पावसाला उशीर झाल्यानं खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. या अनुषंगानं जाणून घेऊया रत्नागिरी जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.
1: रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून 6 जूनला दाखल झाला आणि 3-4 दिवसातच ओसरला. त्यानंतर त्याने थेट 10-12 दिवसांची दडी मारली. त्यामुळे पाणी टंचाई आणि शेतीची कामं या दृष्टीने अत्यंत चिंतेचं वातावरण तयार झालं होतं. मात्र आता गेला आठवडाभर सतत कोसळत असलेल्या पावसामुळे चित्र पूर्ण पालटलंय. सर्व तालुक्यांमधल्या महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी या कालावधीत लक्षणीयरित्या वाढली आहे. 1 जून ते 3 जुलै या कालावधीत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 22% पाऊस झालाय. गेल्या वर्षी याच कालावधीत 31% पाऊस झाला होता. मधल्या काळात पाऊस न पडल्यामुळे भातशेतीची कामं रखडली होती. मात्र आता त्यांनी पुन्हा वेग घेतलाय. काही ठिकाणी तर भाताची लावणीही झाली आहे. 30 जूनपर्यंत सरासरीच्या 4% क्षेत्रावर भाताची तर सरासरीच्या 3% क्षेत्रावर नाचणीची लागवड झाली आहे. हे प्रमाण कमी असलं तरी पावसाचा सध्याचा जोर पाहता ही कामं लवकरच पूर्ण होतील. शेतकऱ्यांना वेळेवर आणि मुबलक प्रमाणात रासायनिक खतं उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केलंय. खतांचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचं कृषी विभागाने सांगितलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोनकर, रत्नागिरी.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं काल सरकारच्या वतीनं विधानसभेत स्पष्ट करण्यात आलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये लहान मुलांसाठी अयोग्य अशी काही घातक रसायनं आढळून आली आहेत. त्यामुळे शाळांच्या आसपासच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी काल विधानसभेत सांगितलं. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. पुणे शहरात अखंड

वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भूमिगत दुहेरी वीज वाहिन्या उभारण्यासह नवीन उपकेंद्र उभारण्याचा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहितीही बोर्डीकर यांनी काल विधानसभेत दिली. याबाबत भीमराव तापकीर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना त्या बोलत होत्या. अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अर्थात अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यात यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि सननियंत्रण समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भेसळयुक्त दूध निर्मिती ते विक्री वितरण करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेल आणि उपाहार चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. नांदेड जिल्ह्यातल्या 2 शाळांमधून पोषण आहारासाठी वितरित केलेला सुमारे 2,34,000 रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. नाशिक विभागामध्ये 2 दिवसात 20 हॉटेल्स आणि अन्न आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले असून परवाना नसलेल्या 4 आस्थापना तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ देवस्थान परिसरात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 10 मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी केली. त्यामध्ये 7 खवा नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून 93 किलो साठा नष्ट करण्यात आला. श्रीराम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातला 2रा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेस्टरले स्ट्रीट इथं पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. मुंबई शहरासह रायगड ठाणे पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये 2रा T20 सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: फेसबुक ने स्काई, व्हाट्सएप इन लाइफ, मान मोड काम, इतनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे, रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे,
1: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास, स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे, रेनबो फन डे।
3: आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर रेनबो वनडेच्या उत्तरार्धात मी रश्मी आंबडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। सगळ्यांना नमस्कार। सगळ्यांचं स्वागत करत असताना ज्यांनी आत्ता रेडिओ लावला असेल त्यांच्यासाठी सगळं नवीन नवीन अशारे गाणीबिणी छान छान आत्ता आपण ऐकणार आहोत आणि विषयसुद्धा आनंदी राहण्यासाठी आपण काय पटकन करू शकतो याबद्दल बोलणार आहोत। पण आज ना एक काम करते, दोन गाणी बॅक टू बॅक छान ऐकवते यानंतर आणि मग

त्यानंतर आपण बोलूयात की आनंदी राहण्यासाठी आपल्याला झटपट काय करता येईल. पावसाचं छान वातावरण आहे, आज शनिवार आहे, काही जणांना नक्की सुट्टी असेल. बेत आत्तापासून बनले असतील म्हणजे काय करायचं आहे, नाश्त्यापासून काय वेगळं करू शकतो. पाऊस आहे, उठावंसंच वाटत नाही आहे असं सुद्धा काही जणांचं झालं असेल. तर आज थोडीशी मरगळ वगैरे झटकून टाकण्यासाठी पावसाशी संबंधित काहीतरी छान आनंदी होण्याचा उपाय सांगणार आहे. भिजायला वगैरे नाही सांगणार मी, ठीक आहे ते पण आपण करू शकतो, पण ते नाही आत्ता सांगणार आहे. काय असेल गाण्यांनंतर, दोन गाणी आणि त्याच्यानंतर सांगेन.

0: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं। निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

आणि आता पटकन आनंदी होण्यासाठी आपण काय करू शकतो त्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत. मी म्हटलं मगाशी की पावसाचा एकंदरीत माहोल आहे आणि मग पावसाविषयीच थोडंसं बोलूया आणि तेच सांगणार आहे. तर नाही काहीतरी बनवून खाणार आहोत वगैरे आणि मग तो आनंद तो तर आपण करणारच आहोत, त्याच्यात मी सांगण्यासारखं काय आहे ते तर आपण करणारच आहोत. भजी काय किंवा काहीतरी गरमागरम, मी आता उदाहरणं देत नाही, प्लॅन नसेल काही जणांचा आणि हे ऐकल्यानंतर मग असं वाटेल की हे कर ना. तर मला असं उगाचच म्हटलं जायचं तिने सांगितलं ना म्हणून, नाही तर माझा प्लॅन वेगळा होता. त्यामुळे मी काही ऑप्शनच देणार नाही आहे की बाबा भजी करू शकतो की बाबा वडे बिडे करू शकतो, असं मी काहीच ऑप्शन देणार नाही आहे. पर्याय साबुदाणे वडे होऊ शकतात, नाही मी सांगणारच नाही आहे असं काही तर. पण आनंदी होण्यासाठी मग दुसरं काय आपण छान करू शकणार आहोत? आपण सगळे उपाय करतो ते कल्पनेतले करतो, त्याच्यासाठी आपल्याला कुठलेही साधन वगैरे लागत नाही, असे साधारण उपाय आणलेले असतात. डोळे बंद करून छान 15-20 सेकंद त्याच्यामध्ये हरवून जायचं आणि क्षणात जो कंटाळा आला आहे किंवा असा दिसतोय आलाय कंटाळा आता त्याला दूर करायचं, हा आपला त्याच्यामागचा उद्देश आहे. मग काय करणार आहोत आपण? पावसात काही काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण आपल्या लहानपणी किंवा तरुणपणी किंवा काही वर्षांपूर्वी असं म्हणू, आपले सगळे श्रोते सगळ्याच

गटातले ऐकणारे आहेत, तर आपण काही वर्षांपूर्वी काही गोष्टी करायचो आणि त्या मजा यायची करायला. उदाहरणार्थ छत्री जर आपण घेऊन चाललो असो तर ती अशी गोल गोल फिरवायची आणि त्याचं पाणी सगळीकडे उडवायचं, किंवा जर उगीच छोटंसं असं थोडंसं पाणी साठलं असेल, छोटूसं तळं झालं असेल, खूप नाही छोटूसं, आपला पाय बुडेल इतपत, आणि सरळ रस्ता दिसतोय आपल्याला बरं का, तरी पण एक पाय उगाच त्याच्यात छपक असं करून जायचं, मग पावसाच्या पाण्यात असे हात बाहेर काढायचे, उगाचच भिजायचं, म्हणजे आपल्याला दिसतीये बस अजून 4-5 सेकंदांनंतर स्टॉपवर येणार आहे, पण भिजायला तर आवडतं, पण थोडंच भिजायचं आहे म्हणून आधीच थोडीशी छत्री बंद करून भिजलोय. हे जे आपण करायचो काही वर्षांपूर्वी कामं, ज्याच्यामुळे कदाचित थोडासा ओरडा पण पडला असेल पूर्वी, तर त्यातलं एखादं जे आपण हमखास करायचो आता नाही करू शकतो कुठल्याही कारणाने, डोळे बंद करा आणि ते आणा ना डोळ्यासमोर, की जेव्हा ती अशी छत्री गरगर गरगर गरगर गरगर खूप पाऊस पडताना आपण फिरवायचो आणि मग हे काय असे आजूबाजूला सगळे ओरडण्याचे आवाज यायचे, तेव्हा आपल्याला कसं वाटायचं, किंवा ते असं छपक पायात पाण्यातनं जाताना अजूनही काही जात असतील ते जर आपण करत असू तर तेव्हा कसं वाटतं, किंवा झाडाखाली उभं राहून ते झाड असं त्याच्यावरचे थेंब कसं छान फील होतं, हा फक्त विचार करूया मनात, आणि जर जमलं तर काय हरकत आहे करायला तसं, फक्त थोडीशी काळजी घेऊन आजूबाजूच्यांची, पण मनात नक्की असा एक विचार आणूया की हे मी करायचे किंवा करायचो, अजूनही करतो कधी कधी आणि त्याने फार मस्त वाटतं. डोळे बंद करा आणि बघा काय आपण करतो किंवा काय अशी कृती आहे पावसातली ज्याने आपल्याला छान वाटतं. एखाद दुसरी मला सांगायला हरकत नाही, पण हे फार छान पर्सनल असतात आपल्या गोष्टी, आपल्या वैयक्तिक अनुभवांकडे आपण पुन्हा एकदा नव्याने बघतो आणि त्यातून आनंद शोधत असतो. पण ही कृती जी आपण करायचो लहानपणी किंवा तरुणपणी किंवा आताही करतो कधी कधी, आत्ता फक्त आठवून बघा, डोळ्यावर छान तर असं आणा स्वप्नासारखं, चेहऱ्यावर हसू येईलच, मला जरूर सांगा कसं वाटलं.

आणि आता पुढल्या कार्यक्रमाकडे, म्हणजे आता मी कोणी कोणी सहभाग नोंदवलाय ते सांगते, त्यानंतर एक गाणं असेल आणि आपली मालिका आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई. ती कशी वाटते मला जरूर सांगा. मुंबईबद्दलची खूप छान माहिती त्याच्यामध्ये दिली जाते, तर ती कशी वाटते सगळी माहिती ऐकायला जरूर सांगा. मेघना आगाशे, जयंत जोशी, नरेंद्र जाधव, राजेंद्र म्हात्रे, प्रमोद शेंडे, चंद्रकांत रोडे, विश्वास चांदोरकर, संयोगिता बापट, कीर्तिकुमार वर्तक. त्यानंतर आपल्याला मेसेज आहे, त्यांनी त्यांचं नाव नाही सांगितलं, प्लीज तुमचं नावसुद्धा सांगा. सूर्यकांत कुंभार, विजयलक्ष्मी शेट्टी, अनिल वालझडे, प्रमोद कारखानीस, भूषण दळवी, श्रीकांत गोखले, समिधा तांबे, गायत्री वैशंपायन, इरा आणि अश्विनी भगत. त्यानंतर आपल्याला मेसेज आहे संभाजीराव मोहिते यांचा, आर्यन सोमवंशी, नंदकुमार पाटील. आपल्याला मेसेज आलेला आहे सुमेधा परांजपे यांचा, चंद्रकांत ठाकूर, बाळ वांगणकर, श्रावणी आणि मंगेश भगत, अस्मिता आदित्य, शीतल, गणेश भुजबळ यांनी मेसेज केला आहे, महेंद्र चव्हाण, प्रमोद देशमुख, महादेव म्हात्रे, कमलाकर शेळके, सुलभा काकडे, चंद्रशेखर भाटवडेकर, उर्मिला निचसुरे, दीपा पालकर, भास्कर भिसले, शिल्पा तोडणकर, गणेश फाटक, दिलीप वाणी, राजेंद्र येखे, या सगळ्या मंडळींनी आपल्याला मेसेज केलेला आहे. सुभाष चव्हाण, जयेंद्र शहा, त्यानंतर आपल्याला शलाका जोशी यांनी मेसेज केला आहे, अजिंक्य खामकर, रवींद्र कुडाळकर, शैलेश राजे यांचा सुद्धा मेसेज आलेला आहे, आरती लेले, प्रदीप अंतरिक्षण, मनीषा कामेरकर, त्यानंतर मिलिंद टिपणीस यांनी मेसेज केला आहे, राजेंद्र सरठाकूर, ईश्वरदास शेट्टी, राजेश एरंडे, माधव वाघ, कुणाल पावसकर, मधुलता आणि सोनाली चेउलकर, मंगला पै यांनी, दमयंती लचके यांचाही मेसेज आहे, नम्रता सावंत यांनी मेसेज केलेला आहे, मंजिरी पाटील, श्रीप्रकाश वाघ, जयंत जोशी, योगेंद्र भोईनकर, संदेश नाईक. आम्ही न चुकता दररोज अज्ञात मुंबई ही मालिका ऐकतो असं योगेंद्र भोईनकर यांनी सांगितलेलं आहे. एक गाणं आणि त्याच्यानंतर लगेच ती मालिका आपण ऐकतो.

0: तरारावे माझे तुझ्या मनभर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर।
1: आणि 7:45 होत आहेत, प्रसारित करत आहोत आपली मालिका अज्ञात मुंबई।

0: श्रोतेहो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया दादरच्या कोतवाल गार्डनच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: दादरला BVCI रेल्वे म्हणजे आजची पश्चिम रेल्वे आणि GIP रेल्वे म्हणजे आजची मध्य रेल्वे अशा दोन्ही रेल्वे एकत्र येत असल्याने ठाणे बोरिवली पलीकडचे मळेवाले भाजी विक्रीसाठी मध्यवर्ती दादरला येऊ लागले होते. पहाटेच्या पहिल्या गाडीने आलेले हे लोक या तलावाच्या काठावर एकत्र येत, बरोबर आणलेली भाजी फळे हंसाळी तलावाच्या पाण्यात स्वच्छ धुत आणि नंतर त्याची विक्री करत. इथूनच भाजी संपूर्ण मुंबईभर वितरित करत असत. आज तिथे तलाव नाही, पण भाजी विक्रेते मात्र आहेत. इतिहासाचा एक तुकडा अशा प्रकारे वर्तमानातही टिकून राहिलाय. टिळक पुलावरच्या आणि पुला खालच्या भाजी बाजाराची मुळं इथे सापडतात.

0: कोतवाल उद्यानाच्या परिसरात दररोज पहाटे भरणारा भाजी बाजार दिसताना टिळक पुलावर दिसतो, तसा तो दादर स्टेशन पासून काहीसा दूर वाटतो। पुलाच्या खाली सेनापती बापट मार्गावरही भाजीपाल्याचा मोठा बाजार आहे। टिळक पुलावरून सेनापती बापट मार्गावर जाण्यासाठी प्लाझा सिनेमाला लागूनच एक दगडी जिना आहे। तिथून खाली उतरलं की आपण थेट पुलाखालच्या बाजारात पोहोचतो आणि प्लाझा सिनेमाच्या मागही मोठी मंडई आहे।
1: आता क्षणभर नजरेसमोरून टिळक पूल अदृश्य करा। आता तुमच्या लक्षात येईल की कोतवाल गार्डनचा पहाटेचा भाजी बाजार, सेनापती बापट मार्गावरचा भाजी बाजार आणि प्लाझा सिनेमा मागची मंडई हे सारं एकाच विशाल भाजी बाजाराचा भाग आहे आणि त्यांचा जन्मदाता आहे या ठिकाणी कधीकाळी अस्तित्वात असलेला हंसाळी तलाव। ही सगळी ठिकाणं दादर रेल्वे स्टेशन पासून चालत फार तर 2 ते 3 मिनिटांच्या अंतरावर आहेत।
0: आणि प्लाझाच्या मागे जी मंडई आहे ना, त्या जागी पूर्वी भंडारे नावाच्या व्यक्तीचं श्रीनंद नावाचं थिएटर होतं। ते थिएटर पत्र्याचंच होतं, पण त्या थिएटरच्या रंगमंचावर बालगंधर्व, पु ल देशपांडे वगैरे सारख्या दिग्गजांनी अदाकारी केली होती। ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांनी तोच मी या त्यांच्या आत्मवृत्तात ही आठवण नोंदवलेली आहे।
1: 1920 सुमारास मुंबई शहरातील इतर तलावांप्रमाणे हंसाळी टँकही बुजवण्यात आला। तलाव बुजवण्यासाठी परिसरात असलेल्या सोराब मिल म्हणजे नंतरची रुबी मिल, कोहिनूर मिल आणि कस्तुरचंद मिल अशा गिरण्यांच्या बॉयलरमध्ये जाळलेल्या कोळशाच्या राखेचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला गेला होता। कोळशाच्या राखेमुळे तलावाच्या जागी जे मैदान तयार झालं त्याचा रंग काळसर राखाडी दिसे, त्यावरून त्या मैदानाला दादरकरांनी काळे मैदान हे नाव ठेवलं।
0: पुढच्या जवळपास 4-5 वर्षांच्या काळात या तलावाचं हंसाळी टँक हे नाव विस्मरणात जाऊन काळे मैदान हे नाव रूढ झालं। तलाव बुजवण्यात आला तेव्हा टिळक पूल अस्तित्वातच नव्हता, त्याचा कागदावरच जन्म होत होता। तलावाच्या जागी असलेलं काळे मैदान नेमकं पुलाच्या पश्चिम उतारावरच येत असल्याचं लक्षात आलं। ते तसंच ठेवून मग पूल बांधण्याचा निर्णय घेतला गेला। 1925 टिळक पूल तयार झाला तेव्हा पुलाच्या पूर्वेला दादर टीटी आणि पश्चिमेला काळे मैदान अशी रचना होती। भाजीवाले मात्र तिथेच होते।
1: 1926 प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी महाराष्ट्रातला सर्वात पहिला सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला तो याच काळे मैदानावर। 1927 काळे मैदानाच्या जागेवर सार्वजनिक बगीचा तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या। दिनांक 20 जून 1927 या दिवशी नगरपालिकेच्या स्थायी समितीने ठराव मंजूर करून या मैदानाच्या जागेवर बगीचा आणि लोकांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारायला मंजुरी दिली। मेसर्स मार्सलँड प्राइस अँड कंपनी या कंपनीची या कामासाठी निवड करण्यात आली। पुढच्या वर्षभरात काळे मैदानात त्रिकोणी आकाराचा एक सुरेख बगीचा तयार करण्यात आला। या बगीचाला दादर ओव्हर पूल गार्डन असं नाव देण्यात आलं। दिनांक 1 मार्च 1930 या दिवशी हा बगीचा सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यात आला। पुलाच्या उतारावर असलेलं मुंबई शहरातलं हे एकमेव गार्डन, म्हणून महापालिकेच्या दप्तरात त्याचा उल्लेख टेरेस गार्डन असा होत असे।
0: दादर ओव्हरब्रिजचं नामकरण टिळक पूल असं करण्यात आल्यावर नगरपालिकेचे तत्कालीन सदस्य पांडुरंग गणेश सहस्रबुद्धे यांनी या बगीचाला टिळक रिक्रिएशन ग्राउंड किंवा टिळक बाग असं नाव द्यावं आणि बागेच्या मध्यभागी लोकमान्य टिळकांचा अर्धपुतळा पूर्व दिशेला तोंड करून बसवावा अशी सूचना केली। सहस्रबुद्धे यांची सूचना महापालिकेनं मान्य केली आणि त्या दिवसापासून काळे

0: मैदान हे नाव अंतर्धान पाहून टिळक पूल बगीचा हे नाव वापरात आलं. टिळकांचा पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आला होता की नाही याची काही अधिकृत माहिती मिळाली नाही, पण पुलाच्या शेजारी असलेल्या काही व्यक्तींनी मात्र तसा पुतळा बागेत बसवण्यात आला होता अशी माहिती दिली.
1: टिळक पूल बगीचा थोड्याच अवधीत लोकप्रिय झाला. 1930 साली या बागेत महापालिकेने व्यायामाची साधनं बसवली. दादरकरही त्याचा उपयोग करायला लागले. महापालिकेच्या अहवालात टिळक ब्रिज गार्डन इज बिकमिंग व्हेरी पॉप्युलर अँड द सेट्स ऑफ जिम्नेशियम ॲपरेटस फिक्स्ड देअर इन आर अ सोर्स ऑफ व्हेरी पॉप्युलर अट्रॅक्शन टू चिल्ड्रन ऑफ द लोकॅलिटी असा शेरा वाचायला मिळतो.

अज्ञात मुंबई। आज आपण ऐकत होतो दादरच्या कोतवाल गार्डनच्या गोष्टीचा दुसरा भाग। उद्या ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग। अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर।

आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम अज्ञात मुंबई, आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर. आणि मंडळी, आता निरोप घ्यायची वेळ झालेली असताना मधुसूदन आठवले, त्याच्यानंतर मेघना आठवले, भूषण सोनावणे, मंदा पेडणेकर, आपल्याला मेसेज आहे मानसी कचरे यांचा, प्रल्हाद महादळकर, त्याच्यानंतर विश्वनाथ छत्रे. अज्ञात मुंबई आम्ही न चुकता ऐकतो नेहमी असंही आपल्याला सांगितलेलं आहे अधीश देवस्थळी यांनी, संजय पाटील, हेमंत मुळे, वृषाली कुलकर्णी आणि आपल्या इतरही श्रोत्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो. यशश्री प्रभू देशपांडे, दीपा पालकर, भरत सुगदरे यांचासुद्धा आवर्जून मेसेज आहे की हा कार्यक्रम अज्ञात मुंबई ही मालिका खूप आवडते आणि मुंबईबद्दलची छान माहिती त्यातून मिळते. स्वतःची, स्वतःच्या जवळच्यांची छान काळजी घेऊया आणि दिवसभरात असं एखादं काम करूया ज्याने आपल्या मनाला पूर्ण समाधान मिळेल. बरं, पाऊस आहे त्याबद्दल आपण ऐकलंय बातम्यांमध्ये सुद्धा आणि हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज सुद्धा आपण ऐकला. काही रस्त्यांबद्दल, आपण बाहेर पडणार आहोत तर ते रस्ते व्यवस्थित सुरू आहेत ना, जर लांबचा प्रवास करणार आहोत तर त्या रस्त्यांची परिस्थिती कशी आहे, पाऊस कसा असणार आहे, या सगळ्याची काळजी घेऊन बाहेर पडणार आहोत आपण, एकमेकांच्या संपर्कात राहणार आहोत म्हणजे घरच्यांशी वगैरे असे, जेणेकरून सुखरूप आहोत ना हे सारखं कळत राहील. आणि खेळ जगतात खूप गोष्टी घडत आहेत, तर तुम्ही कुठल्या खेळाशी रूटेड आहात ते फॉलो करा. फुटबॉल आहे, क्रिकेट आहे, विम्बल्डन सुरू आहे, असा मस्त वीकेंड छान घालवा. शुभेच्छा पुन्हा एकदा वीणा नाडकर्णी जाता जाता एकदम सांगते आणि वर्षा उदय चिरंतन राऊत यांचेही मेसेज आहेत. सुंदरचं गाणं, मी आपला निरोप घेते, या गाण्यानंतर बातम्या असतील.

0: आकाशवाणी पुणे केंद्र राष्ट्रीय मराठी बातमीपत्र
1: आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर। जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण। भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर। केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन। गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए महम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक। आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जात आहेत। राजस्थानमधील जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येईल। या टर्मिनलसाठी 480 कोटी रुपये खर्च आला असून वार्षिक 20,00,000 प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे। जोधपूरमधील उडान योजनेचं अनावरणही त्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर बलोत्रा इथं त्यांच्या हस्ते सुमारे 1,00,000 कोटींहून अधिक विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे। त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान गुजरातमध्ये साणंदला जाऊन तिथे उभारण्यात आलेल्या सीजी सेमीच्या आउटसोर्स सेमी कंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट या सुविधेचं उद्घाटन करतील। भारताच्या सेमी कंडक्टर निर्मितीच्या प्रवासातील हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे। इंडिया सेमी कंडक्टर अभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या पहिल्या 4 प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे। 6 जुलै ते 11 जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया प्रजासत्ताक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान या देशांना भेट देणार आहेत। गेल्या 4 दशकांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा न्यूझीलंडचा हा पहिलाच शासकीय दौरा असेल। फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि फ्रान्सचे अर्थमंत्री रोला लस्क्युअर यांच्यासह भारत फ्रान्स आर्थिक आणि वित्तीय परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं। भारतातील आर्थिक विकासासाठी फ्रेंच विकास महामंडळानं केलेल्या कार्याची उभय नेत्यांनी प्रशंसा केली। भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं बोर्ड ऑफ ट्रेडच्या बैठकीत सांगितलं।

हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वस्तूंची निर्यात सुमारे 440 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 530 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल, तर सेवांची निर्यात साधारणपणे 421 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 470 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल, असं त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच वार्षिक निर्यातीपैकी जवळपास 15% निर्यात नोंदवली गेली आहे, तर आयात शुल्क रचनेतील बदल, माल वाहतुकीतील अडथळे आणि जागतिक मागणीत मंदी असूनही भारतानं 2025-26 या आर्थिक वर्षात 863 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आतापर्यंतची सर्वाधिक निर्यात करून 4.6% वाढ नोंदवली असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी निर्यात वाढीला गती देण्यासाठी राज्य निर्यात प्रोत्साहन परिषद, उद्योग संघटना आणि निर्यातदार यांच्यासाठी 7-सूत्री कृती आराखडा मांडला. देशातील काही भागांमध्ये एल निन्योमुळे झालेल्या अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि त्याच्या परिणामांचा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल संयुक्त आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय गृहसचिव आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सचिवांसह इतर विविध मंत्रालयांचे आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीत कोणत्या पिकांची पेरणी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारांशी योग्य समन्वय साधण्याच्या सूचना शहा यांनी यावेळी केल्या. तसंच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देशातील सर्व जलाशयांच्या पाणी पातळीवर सतत देखरेख ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयातुल्ला सय्यद अली खोमेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या 6 दिवसांच्या कार्यक्रमाला आजपासून सुरुवात होत आहे. यासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गारिटा उपस्थित राहणार आहेत. भारत सरकार आणि जनतेच्या वतीनं आम्ही खोमेनी यांना आदरांजली वाहिली, तसंच अलीकडील संघर्षात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या, असं मार्गारिटा यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भेसळयुक्त दूधनिर्मिती ते विक्री आणि वितरण करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेलं आणि उपहारगृह चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्रं सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिला. 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोलचं मिश्रण असलेल्या E20 इंधनामुळे वाहनांच्या चलनक्षमतेत घट होत असल्याबाबत समाज माध्यमांवर फिरणारे संदेश दिशाभूल करणारे आहेत, असं स्पष्टीकरण सरकारतर्फे देण्यात आलं आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, डेहराडून येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या सहकार्यानं घेतलेल्या व्यापक क्षेत्रीय चाचण्यांनुसार या इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेवर कोणताही लक्षणीय नकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. चारचाकी वाहनांच्या 40,000 किलोमीटर आणि दुचाकी वाहनांच्या 20,000 किलोमीटर अंतरावर या चाचण्या घेण्यात आल्या. आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रीय परिषदेच्या कार्यकारी समितीच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत आयुर्वेद शिक्षण, संशोधन, वैज्ञानिक संवाद आणि डिजिटल प्रशासन यांना चालना देण्याच्या उद्देशानं 3 प्रमुख उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तान स्थित आणि बंदी घालण्यात आलेल्या जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या 8 जणांना अटक केली. गुजरात आणि मध्य प्रदेशात एकाच वेळी राबवण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ही अटक करण्यात आली. गुजरात एटीएसच्या सूत्रांनुसार अटक करण्यात आलेले आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी सूत्रांशी संपर्कात होते. या मोहिमेदरम्यान आरोपींकडून आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या, तसंच पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेशी त्यांचे आर्थिक संबंध असल्याचं आढळून आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फिफा विश्वचषकाच्या अमेरिकेतील मायामी गार्डन्स इथं सुरू असलेल्या राऊंड ऑफ 32 चुरशीच्या सामन्यात अर्जेंटिनानं काबो वर्दे संघाचा 3-2 असा पराभव करत राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. अर्जेंटिनाचा आघाडीचा खेळाडू लियोनेल मेसीनं या स्पर्धेतील आपला 7वा आणि 6 स्पर्धांमधील

विसाव्या सामन्यातला विसावा गोल नोंदवला. याआधीच्या एका झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 असा पराभव करून इजिप्तनं राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. 92 वर्षांच्या इतिहासात विश्वचषकाच्या बाद फेरीत आपला पहिला विजय नोंदवत इजिप्तनं इतिहास रचला. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओडिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले आणि बंधारे भरून वाहू लागल्यामुळं तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं पालघर, ठाणेसह काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए मोहम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेटी संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. केंद्रीय गृह मंत्रालयानं बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्याअंतर्गत पाकिस्तानात वास्तव्यास असलेल्या 23 व्यक्तींना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. या व्यक्तींचा संबंध जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा आणि इतर संघटनांशी होता. जम्मू काश्मीरमधील घुसखोरी, दहशतवादी भरती, शस्त्रास्त्रांचा पुरवठा आणि हल्ल्यांचं नियोजन यासारख्या विविध कारवायांमध्ये सहभाग असल्यामुळे त्यांना दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे राष्ट्रीय तपास संस्था सारख्या संस्थांना संबंधित व्यक्तींचा निधी रोखणे, शस्त्रास्त्रांच्या विक्रीवर निर्बंध घालणे आणि त्यांची मालमत्ता जप्त करणे शक्य होणार आहे. या कायद्यामधील सुधारणा लागू झाल्यापासून सरकारने 80 व्यक्तींना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. आज जागतिक सहकार दिन. हा दिवस दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी जगभरात साजरा केला जातो. या दिनानिमित्त केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सहकार क्षेत्राला नवी ऊर्जा आणि विस्तार मिळाला असून सहकार विद्यापीठ, आधुनिक प्रशिक्षण केंद्रे आणि नव्या क्षेत्रांमधील संस्थांच्या सक्षमीकरणामुळे शेतकरी, महिला, छोटे उद्योजक आणि कामगारांचं जीवन बदलत असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे. राज्यात आज सर्वत्र जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागानं मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. 3 रेल्वे मार्गांची वाहतूक 10-15 मिनिटं उशिरा सुरू झाली असून रस्ते वाहतूक सुरळीत असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागानं दिली आहे. पालघर जिल्ह्यातही आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक सखल भागात पाणी साठलं असून प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 27.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 83.6 मिलीमीटर पाऊस पडला. जिल्ह्यातील सांडवा, कालवा आणि विद्युतगृहाद्वारे

विविध धरणातून विसर्ग सुरू आहे. जालना जिल्ह्यात यंदा प्रथमच श्री संत मुक्ताबाई पालखीचा रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. उद्या सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत JES महाविद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा होईल. या सोहळ्यासाठी जिल्ह्यातल्या विविध भागातून शेकडो वारकरी दिंड्या टाळ मृदुंगाच्या गजरात सहभागी होणार आहेत. भाविकांच्या सोयीसाठी जालना महानगरपालिकेकडून स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फिरती स्वच्छतागृह, वीज पुरवठा तसंच पालखी सुशोभीकरणासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जालना आणि वाशिम जिल्ह्यात आज 2 अपघात घडले. या दुर्घटनांमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून 25 ते 30 जण जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या शहापूरजवळ 2 बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. जालना वडीगोद्री महामार्गावरील गलाटी नदीच्या पुलावर सकाळी 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात सुमारे 25 ते 30 प्रवासी जखमी झाले असून त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. गंभीर जखमींवर अंबड इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंबड आगाराची बस भांबेरी इथून शालेय विद्यार्थ्यांना घेऊन अंबडकडे येत होती तर दुसरी बस अंबडहून बीडकडे जाताना हा अपघात घडला. वाशिम जिल्ह्यातील कारंजा मानोरा रोडवरील कुपटा घाटात सकाळी ट्रक आणि कार यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील दोघे जण जागीच ठार झाले. कुपटा इथून मानोराकडे येत असलेल्या कारला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली. नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी पोलिसांनी काल कारवाई करून प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी गुटख्याची वाहतूक करणारं वाहन ताब्यात घेत चालकाला अटक केली. या कारवाईत वाहनासह एकूण 30,40,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांनी क्रोएशिया ग्रँड चेस टूरमधील रॅपिड प्रकारात दिमाखदार यश मिळवलं. काल झालेल्या 3 सामन्यात विजय मिळवून त्याने फ्रान्सच्या अलिरेजा फिरुजा याच्या बरोबरीने संयुक्त आघाडी घेतली. इव्हान सारिक, बोगदान डॅनियल डिक आणि अनिश गिरी यांचा पराभव करत प्रज्ञानंदनं ब्लिट्स प्रकाराला सुरुवात होण्यापूर्वी गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं. तर दुसरीकडे विद्यमान जागतिक विजेता डी गुकेश याने कालचे 3 सामने बरोबरीत सोडवले. सध्या तो 10 गुणांसह संयुक्त आघाडीवर असलेल्या खेळाडूंपेक्षा 2 गुण मागे आहे. आता ही स्पर्धा 18 फेऱ्यांच्या ब्लिट्स प्रकारात प्रवेश करत असून यातच स्पर्धेचा अंतिम विजेता निश्चित होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.

संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन। केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदीभावात केली 13% वाढ। केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित। काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत। राजस्थानात जोधपूर इथं राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं। राजस्थानात जोधपूर इथल्या विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं। 480 कोटी रुपये खर्चाच्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख आहे। आधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीसुविधा यांच्याबरोबर शहराच्या ऐतिहासिक वारशाची छाप या नवीन इमारतीत पाहायला मिळते। सर्वसामान्यांच्या आवाक्यात विमान प्रवास यावा याकरता सुरू केलेल्या उडान योजनेच्या सुधारित आवृत्तीचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। राजस्थानात बलोत्रा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याच्या परिसराचं तसंच इतर पायाभूत सोयीसुविधांचं लोकार्पण आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली। राजस्थान राज्य सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 तरुणांना नियुक्तीपत्रांचं वाटप मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आज संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत आपला गणना अर्ज दाखल केला आहे। केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे। हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे। ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे। या सुधारित खरेदी दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळेल आणि त्याचबरोबर साठा उभारणीच्या प्रयत्नांनाही बळ मिळेल असं मंत्रालयानं नमूद केलं आहे। कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्याचा साठा पुरेसा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं म्हटलं आहे। देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे। कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 1,50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे। स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदरांजली वाहिली आहे। स्वामी विवेकानंद यांची आत्मविश्वासपूर्ण, प्रगल्भ आणि संवेदनशील भारताची संकल्पना आजही देशाच्या वाटचालीस दिशा देत असल्याचं राधाकृष्णन यांनी सामाजिक माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे। भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रीय जाणीवेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात स्वामी विवेकानंदांचं योगदान अद्वितीय आहे। त्यांची प्रज्ञा आणि प्रेरणादायी विचार आजही लाखो तरुणांना मार्गदर्शन करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे। तरुणाईला सकारात्मकतेची शिकवण देणारे स्वामी विवेकानंद भारतीय संस्कृतीचे भाष्यकार आणि युगप्रवर्तक आहेत अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वामी विवेकानंदांना अभिवादन केलं आहे। भारत आणि इस्रायल यांच्यातला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे। नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या। हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल आहे असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे। बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे। हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे। या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्रखरेदी थांबवता येईल। अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे। न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल। याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे।
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. कांगो या देशात इबोला विषाणू संसर्ग झालेले 1502 रुग्ण सापडले असून या संसर्गामुळे 473 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या देशात संसर्गाची स्थिती गंभीर असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. सध्या 628 रुग्ण विलगीकरणात असून 229 जण या संसर्गातून बरे झाले आहेत अशी माहिती कांगोच्या आरोग्य संस्थेनं दिली आहे. विषाणू संसर्ग कांगोच्या इतर प्रांतातही पसरत असल्याचं वृत्त आहे. युगांडामध्येही या संसर्गाचे 20 रुग्ण आढळले आहेत. या भागात सुरू असलेल्या सशस्त्र संघर्षामुळे रुग्णशोध आणि उपचारात अडथळे येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयतुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमाची तयारी तेहरानमध्ये सुरू आहे. हा कार्यक्रम 6 दिवस चालणार असून इराणचे अध्यक्ष मसूद पेजश्कियान, संसद अध्यक्ष मोहम्मद बघेर घालिबाफ, परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची, रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख अहमद वाहिदी या मान्यवरांनी दिवंगत नेत्याला आदरांजली वाहिली आहे. भारताच्या वतीनं बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्रा मार्गारेटा यांनी खामेनी यांना आदरांजली वाहिली. रशिया, चीन, अफगाणिस्तान इत्यादी देशांचे प्रतिनिधी आदरांजली कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. येत्या 9 जुलै रोजी मशाद शहरात खामेनी यांच्या पार्थिवावर दफन संस्कार केले जातील. त्यानंतर 40 दिवस इराणमध्ये राष्ट्रीय दुखवटा लागू राहील. क्रोएशिया ग्रँड बुद्धिबळ स्पर्धेच्या रॅपिड प्रकारात भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं धडाकेबाज खेळ केला. काल झालेल्या 3 सामन्यात विजय मिळवत त्यानं फ्रान्सच्या अलीरेझा फिरौजा याच्याशी बरोबरी साधत स्पर्धेत संयुक्त आघाडी घेतली आहे. प्रज्ञानंद यानं इव्हान सारिक, बॉगदन डॅनियल डियाक आणि अनिश गिरी यांचा पराभव केला. दरम्यान विद्यमान विश्वविजेता डी गुकेश याने कालचे 3 सामने बरोबरीत सोडवत 10 गुणांपर्यंत मजल मारली. तो आता संयुक्तरित्या आघाडीवर असलेल्या खेळाडूंपेक्षा अवघ्या 2 गुणांनी मागे आहे. यापुढचे सामने 18 फेऱ्यांच्या ब्लिट्स प्रकारचे असून यातच अंतिम विजेता ठरणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या 32 फेऱ्यांच्या साखळी सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. जॉन एरियास यानं 14व्या मिनिटाला गोल करत संघाला विजय मिळवून दिला. त्याआधी माजी विजेत्या अर्जेंटिनानं कॅबो वेर्डचा 3-2 असा पराभव केला. लिओनेल मेसीनं अर्जेंटिनाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिलं. याशिवाय इजिप्त आणि ऑस्ट्रेलिया यांच्या झालेल्या सामन्यात 1-1 अशा गोल बरोबरीनंतर झालेल्या पिनाल्टी शूटआउटमध्ये इजिप्तनं ऑस्ट्रेलियाचा 4-2 गोलनं पराभव केला. आंतरराष्ट्रीय सहकार दिवसानिमित्त आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग आणि लगतच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओदिशाच्या अनेक जिल्ह्यात जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागानं हीच स्थिती पुढील 2 ते 3 दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओदिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं येत्या सोमवारपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. रेड अलर्ट लक्षात घेता नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण आणि डोंबिवलीमधल्या शाळांना पूर्ण दिवस तर मुंबईतल्या शाळांना दुपारच्या सत्रात सुट्टी देण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी पाणी साठ्यांमध्ये वाढ होत आहे तर अनेक नद्यांचं पाणी वाढल्यानं धरणं भरत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदीभावात केली 13% वाढ. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: न्यूज ऑन एअर ऐप आणि 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आपण ऐकताय. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. चला दोस्त हो बोलू काही कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार.

0: Sunny FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: चला दोस्त हो बोलू काही हा कार्यक्रम सुरू आहे आणि मस्त पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या पावसामध्ये निसर्ग आणखीनच खुलून दिसतो. निसर्ग म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती. आता आपण जसं जेवतो किंवा अन्न खाण्यासाठी जसं आपल्याला तोंड नसतं तसं वनस्पतींना आपल्यासारखं तोंड नसतं आणि म्हणूनच काही वनस्पती ज्या असतात त्या कीटकभक्षी वनस्पती म्हणून ओळखल्या जातात. आता या कीटकभक्षी वनस्पतींना तुम्हाला आश्चर्य वाटेल की मग त्या तोंड नसतं तर कीटक कशा प्रकारे खात असतील. तर या वनस्पतींना कीटक मटकावण्याकरता तोंड जरी नसलं ना तरी ते काम या वनस्पतींची पानं करतात. त्यासाठी त्यांच्या पानांची विशिष्ट रचना झालेली असते. त्यांच्या खोडावरची मांडणी गोलाकार असते. पानांच्या कडांवर आणि वरच्या बाजूला अशा वनस्पतींना केस असतात. अशी एक वनस्पती कीटकभक्षी वनस्पती जिचं नाव आहे ड्रॉसेरा. या वनस्पतीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी ऐकूया हे सुंदर गाणं.

0: तर मंडळी, ड्रॉसेरा या वनस्पतीबद्दल आपण बोलतोय, तर या वनस्पतींच्या केसांसारखी टोकं जी असतात ती टाचणीसारखी गोल असतात आणि त्याच्यावरती चिकट पदार्थाचं आवरण असतं आणि हे आवरण उन्हामध्ये चमकत असतं, त्यामुळे कीटकांना तो जणू मधाचा थेंबच आहे असं वाटतं आणि मग कीटक फसतात आणि ते मधाच्या थेंबावर बसतात आणि अर्थातच पानावर बसतात. पानाच्या वरच्या बाजूवरही चिकट पदार्थाचा एक पातळ असा थर असतो. पानावरती कीटक बसला रे बसला की त्याचे पाय या पानांना चिकटतात आणि त्या कीटकाला आपल्या जागेवरून जराही हलता येत नाही. कीटक पानावर बसताच पानांच्या कडांवरचे केस आतल्या बाजूला वळतात आणि कीटकाला चारी बाजूनी घेरून टाकतात. त्याचबरोबर त्याच्या सगळ्या अंगावर चिकट रस सोडतात. या रसानी गुदमरून तो कीटक मरून जातो. हा रस पाचक सुद्धा असतो, त्यामुळे या कीटकाच्या रसाचं पचन होतं आणि त्यातून मिळालेले पोषक घटक ही पानं शोषून घेतात. म्हणजे ड्रॉसेरा ही वनस्पती अशा प्रकारे कीटक भक्षण करते आणि अर्थातच त्याचा या वनस्पतीला अन्नासारखा उपयोग होतो.
1: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
2: हो, नक्कीच.
1: भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
2: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
3: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: तर रसिक हो, चला दोस्त हो बोलू काही, हा कार्यक्रम आवडतोय अशा प्रतिक्रिया हरिश्चंद्र पाटील, शिल्पा तोडणकर, अजय साखरे, दीपा पालकर, अपर्णा जेठे, त्याचप्रमाणे शुभलक्ष्मी मस्तकार, किशोर पेडणेकर, प्रणव शिंदे, गौरी आणि प्रकाश कुलकर्णी, पंकज मोहोड, अरुण गावकर आणि विठ्ठल मसलेकर या आमच्या श्रोत्यांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्या, सगळ्यांचे मनापासून आभार. रसिकहो, आपण नेहमी असं म्हणतो की चांगलं आरोग्य किंवा उत्तम आरोग्य जर आपल्याला ठेवायचं असेल तर नेहमी भाज्या आणि फळं खावीत. आता बघा ना, फळं खावीत म्हटलं की काही वेळा असं होतं की नेमकी कुठली फळं खायची, आणि त्यातूनही डॉक्टर असं म्हणतात की त्या त्या हंगामामध्ये येणारी जी फळं असतात, म्हणजे ज्याला आपण सीझनल फ्रूट्स असं म्हणतो, त्या फळांचा आपल्या आहारामध्ये अवश्य समावेश करायलाच हवा. आता जांभूळ हे असं एक फळ आहे की जे उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण खाऊ शकतो आणि पावसाळ्यात सुद्धा जांभूळ आपण खाऊ शकतो. ते अत्यंत आरोग्यदायी असं फळ आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर या जांभूळ फळाविषयी आपण बोलूया, पण त्याआधी ऐकूया हे मस्त गाणं.

तर मंडळी, हा कार्यक्रम आवडतोय अशा प्रतिक्रिया माधवी जोशी आणि किशोर पवार यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. तर जांभूळाविषयी आपण बोलत होतो, फक्त काही गोष्टी जांभूळ खाताना लक्षात ठेवायला हव्यात असं तज्ज्ञ मंडळी म्हणत आहेत. त्यातली एक गोष्ट म्हणजे रिकाम्या पोटी जांभूळ खाऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे जांभूळ खाल्ल्यानंतर कधीही लगेचच दूध पिऊ नये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्यांना तीव्र बद्धकोष्ठतेचा त्रास असतो त्यांनी जांभूळ खाऊ नये. आता ज्या वेळेला आपण एखादं फळ खातो त्यावेळेला या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर नक्कीच ते फळ आपण खाऊ त्याचा आपल्याला निश्चितच उपयोग होईल. तेव्हा रसिक हो, आपल्याला माहितीच आहे की चला दोस्त हो बोलू काही हा कार्यक्रम आत्ता आपण ऐकताय. आता ठीक 3 वाजता असणार आहेत प्रादेशिक बातम्या, आणि या प्रादेशिक बातम्यांनंतर 3:10 सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये पुन्हा आपली भेट होणार आहे. आणि या कार्यक्रमामध्ये एका छान चित्रपटाविषयी आपण बोलणार आहोत. तेव्हा तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आणि जरी गेलात तरी ऐकत रहा आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकार शिक्षण निधी उभा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. सरकारच्या किमती स्थिरीकरण धोरणांतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत, असंही मंत्रालयानं सांगितलं. देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 1,50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि अमित शाह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शेतकरी, महिला तसंच छोटे उद्योजक यांना बळ देण्यात सहकारी संस्था महत्वाची भूमिका बजावत आहेत, असं उपराष्ट्रपतींनी त्यांच्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारताची परंपरा, सर्वंकष बळ आणि आत्मनिर्भरता याचा पाया सहकारिता आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात सहकारी संस्था भरारी घेत आहेत, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. खरेदी किंवा वारसा हक्कानं 2019 अंतिम दिनांकानंतर शेतजमीन प्राप्त करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना PM किसान आणि नमो शेतकरी योजनांचे लाभ द्यावेत अशी मागणी राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. उत्पादनाचा संपूर्ण खर्च सोसून प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवणं अन्यायकारक असल्याचं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनं म्हटलं आहे. प्रशासनानं पात्रता निकषांमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांचं प्रलंबित आर्थिक सहाय्य प्रदान केलं नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यांमधली सहकारी संस्थांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी एक सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य सरकारच्या सहकारी युनियनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारची सध्याची धोरणं ही देशाच्या GDP मध्ये सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेनं आखलेली आहेत, असं सांगत फडणवीस यांनी सहकार चळवळ पुढे जाण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असतं, पर्यायानं त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते, असं स्पष्ट केलं. सहकारी क्षेत्राला बळकटी येण्यासाठी कुशल कामगार तयार होणं आवश्यक असतं. यासाठी पूर्वी शिक्षण निधी असे, तो निधी पुन्हा सुरू करू, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबासारखे

0: ह्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्र खरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबीसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याच्या अनेक भागात पावसानं संततधार धरली आहे. राजधानी मुंबईसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. मुंबईतल्या स्थितीचं सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुसळधार पावसानं गेले 4 दिवस मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर या भागांना झोडपलं आहे. मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतल्या माटुंगा इथं तीनही रेल्वे मार्गांवरची वाहतूक सुमारे 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू असून रस्ते वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागानं दिली आहे. काल रात्री माटुंगा परिसरात एक झाड उन्मळून पडल्यानं अनेक वाहनं खराब झाली, तर दादर इथल्या फुल मार्केट जवळही एक झाड कोसळलं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू असून सर्व धरणातला पाणीसाठा वाढत आहे. मुसळधार पावसामुळे मोगरा नाला तुडुंब भरून वाहत असून मोगरा नाला प्रणालीशी जोडलेले लहान नाले देखील वाहत आहेत. परिणामी परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच समुद्राला दुपारी 2:50 भरती आहे. समुद्रात 4.26 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
2: राज्यामध्ये विशेषतः MMR रिजन असेल, 6 तारखेपर्यंत अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आहे. वादळं देखील येतील. आज अनेक ठिकाणी शाळांना आपण सुट्टी दिली आहे. लोकांना आपण विनंती केलेली आहे की प्रवास टाळता आला तर तो टाळला पाहिजे, जेणेकरून आता ज्या प्रकारे पाऊस आणि ज्या प्रकारचं वादळ आहे यावेळी आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो. लोकांनी ते अलर्ट फॉलो करावीत आणि शक्यतोवर त्या अलर्ट प्रमाणे आपण त्या ठिकाणी बाहेर पडावं.
1: मेट्रो मार्गिका 2A तांत्रिक बिघाडावर महामुंबई मेट्रोच्या पथकाने तात्काळ युद्धपातळीवर काम सुरू करून अल्पावधीतच तो दूर केला. या काळात प्रवाशांची गैरसोय कमीत कमी राहावी यासाठी बिघाडग्रस्त मार्गावर दुरुस्तीचं काम सुरू असतानाच दुसऱ्या मार्गावरून मेट्रो सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात आली. नवी मुंबई परिसरात गेल्या 4 तासात 49.50 मिलीलिटर पावसाची नोंद झाली. आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्यानं शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील उरण फाटा परिसर, वाशी सेक्टर 29, ऐरोली गाव सेक्टर 1, सानपाडा सेक्टर 2, APMC, MIDC परिसरात पाणी साचलं आहे, तर 6 ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. पालघर जिल्ह्यातही दमदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातले नाले भरून वाहत आहेत. जिल्ह्यातल्या तांदुळवाडी किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले 6 जण खराब हवामानामुळे किल्ल्यावरच अडकले होते. या पर्यटकांना सफाळे पोलिसांनी सुखरूप बाहेर काढलं. हे पर्यटक किल्ल्यावरून परतत असताना जोरदार पावसामुळे भरकटले होते.
0: ठाणे जिल्ह्यातही सातत्यानं पावसाच्या सरी येत आहेत. रायगड जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट रस्ता 3 ते 6 जुलै असे 4 दिवस पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सातत्यानं सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. एका आठवड्यात वार्षिक सरासरीच्या तब्बल 17% पाऊस पडला असून हंगामात आतापर्यंत 29% पावसाची नोंद झाली आहे. भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द धरणातून 2,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जालना मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या श्रीसंत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा उद्या जालन्याच्या JES महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. संत मुक्ताबाईची पालखी ही वारकरी संप्रदायातील

मानाच्या 7 पालख्यांपैकी एक असून उद्या 7:30 ते 9:30 या वेळात हा रिंगण सोहळा होणार आहे. वाशिम जिल्ह्यात कुपटा घाटात काल सकाळी 10:30 सुमारास भरधाव डंपरनं कारला धडक दिल्यामुळे अपघात झाला. या अपघातात कारमधल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या शहापूरजवळ आज 2 बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 25 जण जखमी झाले. जालना वडीगोद्री महामार्गावरच्या गलाटी नदीच्या पुलावर सकाळी सुमारे 9:00 सुमारास ही दुर्घटना झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारनं कांद्यांच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकारी शिक्षण निधी उभार करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आपण ऐकताय। दुपारचे 3:10 झालेले आहेत। सप्तरंगी साथ या कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार।

तर रसिकहो मंगेश म्हात्रे आणि श्रीपाद जोशी यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि आता आपण सुरुवात केलेली आहे आजच्या आपल्या कार्यक्रमाला सप्तरंगी साथ. आणि आपल्याला माहिती आहे की या कार्यक्रमामध्ये नेहमी आपण एका चित्रपटाविषयी बोलतो. आज आपण बोलणार आहोत अशाच एका छान चित्रपटाविषयी ज्या चित्रपटाचं नाव आहे लव्ह यू जिंदगी. बघा ना, या चित्रपटामध्ये भूमिका करणारे कलाकार म्हणजे सचिन पिळगावकर, प्रार्थना बेहेरे, समीर चौघुले, कविता लाड आणि अतुल परसुरे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट. नेहमी आनंदात राहा, चिरतरुण दिसा, नव्या उमेदीनी आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला सामोरं जा असा छान संदेश देणारा हा चित्रपट आहे. त्याच्याविषयी आपण बोलूया आणि ऐकूया हे सुंदर गाणं.

0: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
4: तर सप्तरंगी साथ हा आपला कार्यक्रम सुरू आहे आणि लव्ह यू जिंदगी या चित्रपटाविषयी आता आपण बोलणार आहोत. मी सांगितलं तसं सचिन पिळगावकर, कविता लाड यांचा सुखी संसार अगदी छान सुरू असतो. त्यांच्या

त्या एका मुलीचं लग्न असतं. आता मुलीची लग्नामध्ये पाठवणी केल्यानंतर अर्थातच सचिन पिळगावकर आणि कविता लाड आपापल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यातून मोकळे होतात. आता असं जरी म्हटलं तरी घरातल्या स्त्रीला मात्र काही जबाबदारीतून मोकळं होता येत नाही. तिची घरातली कामं सुरूच असतात. मग पुढे येणारे वर्षभरातले सणवार, त्यासाठी लेकीचं जावयाचं कौतुक करायचं, यामध्ये कविता लाड ह्या रमून गेलेल्या असतात. पण सचिन पिळगावकर मात्र थोडेसे रिलॅक्स होतात. आणि एकदा असेच एका शोमध्ये ते आपल्या फॅमिलीसोबत गेलेले असताना तिथे त्यांना प्रार्थना बेहेरे जी एक नृत्य शिक्षिका असते ती तिथे म्हणते की माझ्याबरोबर येऊन कोण नृत्य करणार, कोण डान्स करणार. ते आव्हान सचिन पिळगावकर स्वीकारतात आणि ते तिथे नृत्य करतात. आणि तेव्हापासून त्यांची प्रार्थना बेहेरेशी मैत्री जमते. चित्रपटातलं सचिन पिळगावकर यांचं नाव असतं अनिरुद्ध, पण प्रार्थना ही एक बिनधास्त मुलगी असते. आणि खरं म्हणजे ती एकटी राहत असते आणि तिचा खूप मोठा मित्रमैत्रिणींचा ग्रुप असतो. ती आता सचिन पिळगावकर म्हणजे चित्रपटातल्या अनिरुद्धाशी मैत्री करते आणि त्यालासुद्धा आपल्या ग्रुपला जॉईन करायला सांगते आणि नृत्य शिकवण्याचं आश्वासन देते. खरं तर लाजरे बुजरे असलेले अनिरुद्ध ते कंपनीमध्ये एका उच्च पदावर कामाला असतात. ते म्हणतात मला हे जमणार नाही. त्यावरती प्रार्थना बेहरे असं सांगते की काहीही अशक्य नसतं. आपण जर मनात ठरवलं तर आपण कुठलीही गोष्ट कोणत्याही वयामध्ये करू शकतो. तुला पण हे जमेल. आणि मग ती असं म्हणते की अरे बापरे, हे तुझं नाव ना उच्चारायला किती कठीण आहे रे, अनिरुद्ध. त्याच्यापेक्षा मी तुला अनि म्हणत जाईन, चालेल? त्यावरती सचिन पिळगावकर बिचारे काय बोलणार, ते कबुली देतात. आणि मग हळूहळू हा जो यंगस्टर्सचा ग्रुप असतो, या युवा मित्रमैत्रिणींचा ग्रुप ते जॉईन करतात आणि वेगळ्या पद्धतीने आयुष्याची मजा घ्यायला सुरुवात करतात.

0: सप्तरंगीचा हा कार्यक्रम आवडतोय असं श्रीपाद जोशी, रजनीकांत पाटील, सुहास पांडे, हरिश्चंद्र पाटील आणि अशोक पाटील यांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आम्हाला कळवलेलं आहे. या सगळ्यांचे मनापासून आभार.
1: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
2: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
1: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
2: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
3: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
4: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
0: तर सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे आणि सप्तरंगी साथ हा कार्यक्रम, त्यातली गाणी खूप आवडली असं किशोर नाईक, त्याचप्रमाणे शुभलक्ष्मी मस्तकार आणि सुनील स्वप्नील जोशी यांनी कळवलेलं आहे. आणि याच्या कार्यक्रमातली गाणीसुद्धा त्यांनी आवडल्याचं कळवलं आहे. सगळ्यांचे मनापासून आभार. तर या चित्रपटामध्ये मी आपल्याला सांगितलं की सचिन पिळगावकर आता या युवा मित्रमैत्रिणींचा ग्रुप जॉईन करतात आणि मग ते वेगवेगळ्या गोष्टी करायला लागतात, म्हणजे बाईक चालवतात, डान्स करायला लागतात, त्यांचा पेहराव म्हणजे त्यांचा पोशाख घालणं. आधी ते अगदी साधे कपडे घालत असत ऑफिसला जाताना, आता मात्र त्यांचा पोशाखसुद्धा बदलतो. मात्र त्यांची जी पत्नी असते कविता लाड आणि त्यांची मुलगी, त्यांचा जावईसुद्धा, त्यांनासुद्धा हा त्यांच्यातला बदल जाणवत असतो. पण त्यांना असं वाटत असतं, ठीक आहे, बाबांना खूप मजा येते आहे ना, मग काय, त्यामुळे त्यांना एन्जॉय करू देत, त्यांचं आयुष्य त्यांना आनंदाने जगू देत. आणि आता सचिनलासुद्धा अनेक गोष्टी खूप सोप्या वाटायला लागतात, ज्या ज्या गोष्टींचं दडपण त्याला पूर्वी येत असायचं अनिरुद्धला, आता अनिरुद्ध कुठल्याही दडपणाखाली वावरत नसतो. तो या सगळ्या मित्र मैत्रिणींबरोबर एकदम मज्जा करत असतो. एक दिवशी त्यांना त्यांची पत्नी सांगते की काहीतरी फॅमिली फंक्शन आहे आणि म्हणून मला बाहेर जायचं आहे मावशीकडे, आणि ती बाहेर निघून जाते. तर ही सगळी टोळी सचिनच्या म्हणजे अनिरुद्धच्या घरामध्ये घुसते. इतक्यात मावशीसाठी केलेले लाडू घरामध्येच राहतात म्हणून कविता लाड पुन्हा घरामध्ये येते. आणि बघते तर काय, तिला कसली तरी घरामध्ये हालचाल जाणवत असते, कारण ही सगळी मंडळी लपून बसलेली असतात. मग थोडासा अनिरुद्ध गडबडतो, अगं नलू, तू का परत आलीस? त्यावरती नलू म्हणते, मला ना तुमची खूप आठवण आली, आता बाई मी जातच नाही. तेव्हा मात्र अनिरुद्ध खरोखरच घाबरतो. पण मग नलू म्हणते, नाही हो, मावशीसाठी लाडू केले होते ना, तो डबा घरातच राहिला, तो घेते आणि निघते. मग अनिरुद्ध म्हणतो, हो हो हो, सांग बरं तो डबा कुठे आहे, मी तुला आणून देतो. आणि मग तो डबा स्वतः अनिरुद्ध तिच्या हातामध्ये देतो. आणि खरं तर तू गेलीस घरातून बाहेर की मला खूप कंटाळा येईल, असं तो नलूला म्हणजे कविता लाडला सांगतो. आणि लवकर ये असं म्हणून मावशीकडे तिची रवानगी करतो सुद्धा. मग काय, कविता लाड निघून जाते आणि मग ही सगळी बच्चे मंडळी घरामध्ये

तर मित्रांनो, त्या रात्री एकमेकांचं भान हरपलेलं असतं आणि नेमकं काय चाललंय हे कोणालाच काहीही कळत नसतं. सगळे दमून भागून झोपी जातात. आणि मग एक दिवशी अचानक अनिरुद्ध ऑफिसमध्ये असतो तेव्हा प्रार्थना बेहरेचा त्यांना फोन येतो. फोनवरती ती रडत असते आणि ती असं म्हणत असते की आत्ताच्या आत्ता तू ऑफिसमधून निघ आणि मला हॉस्पिटलमध्ये भेटायला ये. तेव्हा अनिरुद्धला काळजी वाटते. अनिरुद्ध म्हणतो, का ग, काय झालं, बरी आहेस ना तू? ती म्हणते, हो हो हो, मी ठीक आहे रे, पण तू मला हॉस्पिटलमध्ये भेटायला ये. ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये अनिरुद्ध भेटायला जातो त्यावेळेला अनिरुद्धला असं समजतं की प्रार्थनाची गडबड झालेली आहे आणि प्रार्थनाला दिवस गेलेले आहेत. आता असं बघा की त्यावेळेला रात्री काय झालं, त्या रात्री ज्या वेळेला बायको घरात नव्हती त्यावेळेला काय झालं. चुकून ही आपल्याकडनं तर चूक झालेली नाही आहे. सचिन पिळगावकरला काहीही समजत नसतं. प्रार्थना मात्र रडत असते आणि ती म्हणते की मी आता प्रेग्नंट आहे. मग पुढे असं होतं की मगाशी मी जे पात्र सांगितलं, समीर चौघुले, LIC एजंट असतो आणि तो कविता लाडचा भाऊ असतो, म्हणजे

नलूचा भाऊ, तो एक दिवस प्रार्थना बेहरेच्या घरी पोचतो आणि तिथे अनिरुद्धला बघून त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि मग आणखीन गैरसमज वाढायला सुरुवात होते. त्याला असं वाटतं की आपले भाऊजी या मुलीची एवढी काळजी का बरं करतायत. आणि दरम्यान अनिरुद्ध आणि नलूची जी मुलगी असते ती सुद्धा त्यांना गोड बातमी देते. म्हणजे थोडासा गोंधळ इथूनच सुरू होतो की आता अनिरुद्ध आजोबा तर होणार आहे, मग ह्या एका दुसऱ्या मुलीची अनिरुद्ध इतकी काळजी का घेतोय. तिचं डोहा जेवण ज्या वेळेला सुरू आहे त्यावेळेला सुद्धा अनिरुद्ध अजिबातच घरामध्ये त्याचं लक्ष नाही आहे, सारखं तो प्रार्थना बेहरीची काळजी का बरं करतोय असा संशय सगळ्यांना येत असतो आणि चित्रपट पुढे पुढे सरकत असतो. इथे नलू मात्र अतिशय आनंदात असते. एक दिवशी रात्री आपला नवरा घरी येतो आणि काहीतरी अदवा तद्वा शेजाऱ्यांना बोलतो ते तिला फारसं आवडत नाही, पण त्यावेळेला ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते. तिला असं वाटतं ठीक आहे काहीतरी बिघडलं असेल आणि म्हणून कदाचित असं बोलत असतील, पण तिला असं वाटतं की काहीतरी आपल्या अनिरुद्धमध्ये बदल झालेला आहे आणि हल्ली खूपच प्रार्थनाची काळजी तो करायला लागलेला आहे. त्यामुळे इथे सगळा गोंधळ वाढतच चाललेला असतो. इथे एकीकडे नलूची मुलगी खूप आनंदात असतात, कारण त्यांना आता माहिती असतं की लवकरच त्यांच्या घरामध्ये एक छोटा नवा पाहुणा येणार आहे.

तर रसिक हो, जीवन गाणे गातच राहावे याप्रमाणे सगळ्यांचंच आयुष्य पुढे पुढे सरकत असतं. मात्र आता मात्र नलूचा संशय खूप वाढलेला असतो. तिला असं वाटत असतं की आपला अनिरुद्ध आता आजोबा पण होणार आहे आणि त्याच वेळेला तो ह्या मुलीच्या बाळाचा बाबा तर होणार नाही आहे ना. त्यामुळे ती खूप दुःखात असते आणि असा दिवस उजाडतो की दोघीही जणी एकाच हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी येऊन दाखल होतात. तेव्हा प्रार्थना बेहेरेच्या बरोबर अनिरुद्ध असतो, कारण ती एकटी असते, तिच्याबरोबर तेव्हा कोणीही नसतं. आणि इकडे काय, अनिरुद्धची लाडकी लेक, तिचे सासू सासरे, तिचा नवरा आणि स्वतः नलू तिच्यासोबत असते. अशा दोघीही जणी इस्पितळामध्ये दाखल होतात आणि गोड बातमीची वाट बघत असतात.

0: त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.
1: कोठेही जा अवती भवती

तर रसिकहो, सप्तरंगी साथ, आता आपण खरं तर चित्रपटाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. आता याचा शेवट काय बरं असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. आणि चित्रपटाच्या शेवटाविषयी आपण बोलणार आहोत, पण त्याआधी ऐकूया हे गोड गाणं.

तर खरं तर सचिन पिळगावकर यांना आपल्या मधुराणीला काहीतरी सांगायचं असतं, पण सगळे त्यांच्यावर रागावलेले असतात आणि दोन्हीकडून आनंदाची बातमी येते दोन्ही ठिकाणी। म्हणजेच प्रार्थना बेहेरेला सुद्धा मुलगी झालेली असते आणि सचिन आणि नलूच्या म्हणजेच अनिरुद्ध आणि नलूच्या मुलीला सुद्धा कन्यारत्न प्राप्त झालेलं असतं। आता नलू मात्र अनिरुद्धवर रागावलेली असते, पण ती जेव्हा प्रार्थना बेहेरेच्या रूममध्ये जाते तेव्हा प्रार्थना म्हणत असते, अनिरुद्ध तू माझी साथ सोडली नाहीस, आणि नलू तिथे बघते तर काय। तेव्हा प्रार्थनाचा जो मित्र असतो तो तिथे आलेला असतो आणि तो कबुली देतो की मला काम निघालं म्हणून अशा अवस्थेमध्ये मी तुला सोडून गेलो, पण मला क्षमा कर, आता आपल्याला मुलगी झाली आहे ना, आता मी या बाळाची जबाबदारी स्वीकारतो आणि तूही माझ्यावरचा राग सोडून दे। त्यावेळेला प्रार्थना बेहेरे मात्र मोकळेपणाने अनिरुद्धाची त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते। ती म्हणते, मी तुझी उतराई कशी होऊ, माझ्याबरोबर कोणी नसताना या अवघडलेल्या अवस्थेमध्ये तू माझी काळजी घेतलीस आणि मित्रा तू खरोखर माझ्या पाठीशी उभा राहिलास, त्यामुळे खरंच मी तुझी अत्यंत ऋणी आहे आणि तू खऱ्या अर्थाने मैत्रीला जागलास। तेव्हा हे कळल्यावर नलूला मात्र आपण अनिरुद्धबद्दल खूपच चुकीचा विचार करत होतो याची जाणीव होते आणि मग नलूसुद्धा अनिरुद्धची मनापासून क्षमा मागते आणि त्याला सांगते की मला एक संधी दे सुधारण्याची, मी खरंच परिस्थिती समजावून न घेता गैरसमज निर्माण करून घेतला, खरं तर मला आत्तापर्यंतच्या आयुष्यात तुझ्यामुळे सगळं मिळालेलं आहे आणि यापुढे सुद्धा आपलं आयुष्य आता आपल्याला आपल्या नातीबरोबर घालवायचं आहे, त्यामुळे मला तुझी अशीच साथ हवी। काही काळापुरता मी जो गैरसमज तुझ्याबद्दल करून घेतला त्यासाठी मला क्षमा कर। मग काय रसिको, खरोखर सर्वत्र आनंदी आनंद होतो आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं ना तसंच। खरोखर हा चित्रपट आपल्याला हेच सांगतो की अतिशय आनंदाने आयुष्याला सामोरं जा।

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: न्यूज ऑन एआयआर ऐप आणि 107.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची एफएम रेनबो वाहिनी रसिक हो आपण ऐकता आहात। 3:58 झालेली आहेत। प्रसारित करत आहोत ठळक बातम्या। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून ही घोषणा केली। केंद्र सरकारने कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे। हा दर 1,875 रुपये प्रति क्विंटलवरून 2,125 रुपये प्रति क्विंटल केला आहे। ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ही माहिती दिली। सुधारित खरेदी दर आजपासून लागू झालेला आहे। सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी महाराष्ट्राने आखलेल्या स्वयं पुनर्विकासाच्या धोरणांतर्गत स्वयं पुनर्विकासासाठी 1600 गृहनिर्माण सहकारी संस्थांनी नोंदणी केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। सहकार दिनानिमित्त आयोजित

दिवसात मुसळधार आणि वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. ठळक बातम्या या बरोबरच संपल्या.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली योर्स।
1: न्यूज ऑन AIR ऐप आणि 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आपण ऐकताय। 4 वाजलेले आहेत। सांजेच्या पारी कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मी अर्चना दिनेश मनपूर्वक स्वागत करते। रसिका हो, आज नाट्यपदांचा आस्वाद आपण घेणार आहोत, कारण आज शनिवार आहे। या मनाच्या सुंदर कुपीमध्ये अलगट ठेवलेली नाट्यसुमनं, त्यापैकी कोणती फुलं हळूच हुंगायची असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो। आणि अशाच प्रश्नार्थक नाट्यपदांचा आज आपण आस्वाद घेणार आहोत। रसिका हो, आपण म्हणतो ना की देवाजीच्या मनात जेव्हा काही येतं ना, म्हणतात ना आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चाले ना। आपण फक्त आपलं कर्म करायचं, देवाच्या दरबारी आपल्याकरता काय लिहून ठेवलंय कोण जाणे।

तर रसिक हो, आज प्रश्नार्थक नाट्यपदांचा आस्वाद आपण घेतोय. मत्स्यगंधा नाटकातलं हे पद गायलेलं होतं रामदास कामत यांनी. आणि आपल्याला माहिती आहे की अनेक नाटकं रंगभूमीवर आली आणि लोकांनी, अर्थातच रसिकांनी, त्याला भरभरून दाद दिली. अर्थात त्यासाठी त्या रंगकर्मींचा अभिनय, त्यातली नाट्यपदं, ह्या सगळ्याचा सुंदर मिलाफ त्या नाटकांमध्ये असायचा. आणि म्हणून ती नाटकं आजही लोकांच्या लक्षात राहिलेली आहेत. धाडीला राम तिने का वनी हे नाटक त्या काळी खूप गाजलं. कैकेयी रामाला वनवासामध्ये पाठवून देते आणि मग ज्या वेळेला आजोळी गेलेला भरत येतो, परत आल्यावर त्याला असं कळतं की आता तात स्वर्गवासी झालेले आहेत आणि आपल्या रामरायाला आपल्याच आईनी वनवासाला धाडून दिलेलं आहे आणि तिच्याबरोबर आपली वहिनी जानकी आणि भ्राता लक्ष्मणही गेलेले आहेत. त्या घोर अरण्यामध्ये ही सगळी मंडळी कशी राहतील, तिथे त्यांचा निभाव लागेल का, अशा खूप शंका भरताच्या

तर रसिकहो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्रश्नार्थक नाट्यपदांचा आस्वाद घेतोय आणि हा विषय जो निवडलेला आहे तो अनेकांना आवडतोय आणि ही प्रश्नार्थक नाट्यपदसुद्धा खूप खूप आवडल्याच्या अनेक प्रतिक्रिया आणि अनेक अभिप्राय अजूनही माझ्यापर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पोहोचत आहेत. पण यादी खरोखरच इतकी मोठी आहे की सगळ्यांच्या नावांचा उल्लेख करणं शक्य नाही. तर रसिक हो, संगीत सुवर्ण तुला नाटकातलं विद्याधर गोखले यांनी लिहिलेलं आणि छोटा गंधर्व यांनी संगीतबद्ध केलेलं असंच एक प्रश्नार्थक नाट्यपद आता आपण ऐकणार आहोत. यदुवरांच्या भेटीसाठी आतूर झालेली सत्यभामा आपल्या सखीला म्हणते की मी उगाचच रागावले आणि खूप रुसवा केला, त्यामुळे जीवाचा जीवलग गेला. आता पुन्हा मला भेटण्यासाठी यदुवीर कधी येतील? त्यांच्या विरहाने व्याकुळ झालेली सत्यभामा काय म्हणते ते ऐकूया.

तर रसिका हो, प्रश्नार्थक नाट्यपदांचा आपण आस्वाद घेतोय. तर आपले एक श्रोते मुंबईमध्ये वास्तव्य आहे त्यांचं, पण सध्या ते 3 आठवड्यासाठी कोईम्बतूर इथे गेलेले आहेत आणि तिथून तुमचा सुश्राव्य कार्यक्रम ऐकत आहे असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. त्यांनी रामदास कामत यांची एक आठवण सांगितलेली आहे. रामदास कामत हे 16 संगीत नाटकांमध्ये काम करायचे, पण एकदा सुद्धा त्यांनी एका नाटकातला डायलॉग दुसऱ्या नाटकामध्ये अनावधानाने सुद्धा कधीही म्हटला नाही. तर उदय कुलकर्णी यांचे मनपूर्वक आभार. प्रश्नार्थक नाट्यपदांचा आस्वाद आजच्या कार्यक्रमामध्ये आपण घेतोय. अर्थात यापुढचं नाट्यपद सगळ्यांच्या पसंतीचं, वद जाऊ कुणाला शरण करील जो हरण संकटाचे. नाटक संगीत सौभद्र अण्णासाहेब किर्लोस्करांचं हे नाट्यपद रुक्मिणीच्या तोंडी आहे. हे नाट्यपद बालगंधर्वांमुळे अजरामर झालं, त्यानंतरही अनेक गायक आणि गायिकांनी हे नाट्यपद गायलं आहे. रसिकांच्या खास आवडीचं हे नाट्यपद आता आपण ऐकूया.

तर रसिक हो, यानंतर आपण नाटक एकच प्याला या नाटकातली दोन नाट्यपदं ऐकणार आहोत. त्यातलं सुरुवातीचं पद आहे कशी या त्यजूपदाला. पहाडी रागावर आधारित असं हे नाट्यपद आहे आणि धुमाळी तालामध्ये बांधलेलं आहे. या नाटकातला प्रसंग कशी या त्यजूपदाला असा असतो. सुधाकर आता दारूच्या पूर्ण आहारी गेलेला असतो. नाटकातल्या एका दृश्यामध्ये सुधाकर आणि तळीराम दारू पित असताना सिंधू तिथे येते आणि आपला निषेध नोंदवते. सुधाकर अर्वाच्य भाषा वापरतो आणि तळीरामला सिंधूचं मंगळसूत्र तू काढून घे इथपर्यंत त्याची मजल जाते. सिंधूचा भाऊ पद्माकर इतक्यात तिथे येतो आणि तळीरामला बाहेर काढतो. सुधाकर सिंधूला घराबाहेर निघून जा असं सांगतो. त्यावेळी पद्माकरच तिला म्हणतो की तू या नरकवासात क्षणभर सुद्धा राहू नकोस. या परिस्थितीमध्ये गडकरी सिंधूच्या स्वभावाचा महत्त्वाचा पैलू उघड करतात. तो म्हणजे असा की सिंधू ही पराकाष्ठेची पतिव्रता असते. आपल्या घराला नरक म्हटल्याबद्दल ती आपल्या भावावर रागावते आणि त्याला सांगते जिथे माझे पती राहतात ते निवासस्थान हाच माझ्यासाठी स्वर्ग आहे. सुधाकर पुढे ती नतमस्तक होते आणि म्हणते

तर रसिकहो, आजच्या सांजेच्या पारी कार्यक्रमामध्ये प्रश्नार्थक नाट्यपदांचा आस्वाद आपण घेतोय आणि मी आहे आपल्यासोबत अर्चना दिनेश. संगीत सौभद्र नाटकातलं अण्णासाहेब किर्लोस्करांचं नाट्यपद ऐकूया. स्वर आहे छोटा गंधर्व यांचा.

रसिको, राधाबाई नाटकातलं खेळेल का देव माझी अंगणी, ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरातलं हे प्रश्नार्थक नाट्यपद, गोनी दांडेकरांचे शब्द आणि संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं. अशी कितीतरी नाट्यपदं, प्रश्नार्थक नाट्यपदं लोकांनी पसंत केली.

बरे रसिक हो, आजचा प्रश्नार्थक नाट्यपदांचा सांजेच्या पारी हा कार्यक्रम आपल्याला नक्की आवडला असेल. उद्या सकाळचे विविध रंगी कार्यक्रम घेऊन आपल्या भेटीला येणार आहेत आरजे रश्मी वारंग. तेव्हा त्या कार्यक्रमांचा अवश्य आस्वाद घ्या. आता मात्र एका छान प्रश्नार्थक नाट्यपदातून मी अर्चना दिनेश आपला निरोप घेणार आहे. 5 वाजता असतील ठळक बातम्या.

रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाले आहेत. सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी महाराष्ट्राने आखलेल्या स्वयं पुनर्विकासाच्या धोरणांतर्गत 1600 गृहनिर्माण सहकारी संस्थांनी नोंदणी केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. सहकार दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. मुंबईसह नवी मुंबई, पालघर, ठाणे इथलं जनजीवन मुसळधार पावसामुळे प्रभावित झालं आहे. येत्या 2 दिवसात मुसळधार आणि वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवल्यानं आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्यात इतरत्रही मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सखल भागात पाणी साचून वाहतूक बंद झाली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार. E20 इंधनावरील वाहनं पूर्ण चाचण्यांनंतरच बाजारात येणार. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचं स्पष्टीकरण. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकार शिक्षण निधी उभा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी यवतमाळहून निघाली राज्यातली पहिली दिव्यांगांची वारी. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होईल. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावर दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 20 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत संसदेची दोन्ही सभागृह बोलवण्यास मंजुरी दिली आहे. संसदीय प्रथेनुसार पावसाळी अधिवेशनाची सुरुवात दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला उद्देशून राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं होणार आहे. दोन्ही सभागृह राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा करतील. या सुमारे 3 आठवड्यांच्या

या पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकार अनेक महत्वाची विधेयकं मंजूर करण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान विरोधी पक्ष काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी सांगितलं की संसदेच्या आगामी मान्सून अधिवेशनात पक्ष, परराष्ट्र धोरण, बिहारमधील विशेष सखोल पुनरावलोकन, निवडणूक आयोगाचं कार्य, परिसीमन, एक देश एक निवडणूक आणि अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी अनियमितता यासह अनेक मुद्दे उपस्थित करेल. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया कोथरूड इथं आज आयोजित पत्रकार परिषदेत E20 इंधनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. ARAIचे संचालक डॉ रेजी मथाई यांनी सांगितलं की E20 इंधनावर चालणारी वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांच्या इंजिन, इंधन प्रणाली आणि इतर महत्वाच्या घटकांची विविध परिस्थितींमध्ये कठोर चाचणी केली जाते. वाहनांची कामगिरी, सुरक्षितता आणि टिकाऊपणाची खात्री झाल्यानंतरच त्यांना विक्रीसाठी मंजुरी दिली जाते. E20 सुसंगत वाहनांची प्रयोगशाळेत तसंच प्रत्यक्ष रस्त्यावर सुमारे 40 ते 60 हजार किलोमीटर पर्यंत चाचणी केली जाते असंही त्यांनी सांगितलं. E20 इंधनाच्या वापरामुळे इंधन कार्यक्षमतेत केवळ 2 ते 6% घट होऊ शकते, मात्र वाहन चालवण्याची पद्धत, रस्त्यांची स्थिती आणि नियमित देखभाल यांचाही इंधन वापरावर परिणाम होत असल्याचं ARAIनं स्पष्ट केलंय. वाहनांची वेळेवर सर्व्हिसिंग करण्याचा सल्लाही यावेळी देण्यात आला. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवलाय. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झालाय. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलंय. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यब्बा यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्र खरेदी थांबता येईल. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सततचा कामाचा ताण, धावपळ आणि अपुऱ्या विश्रांतीमुळे त्यांना ताप आणि अशक्तपणा जाणवू लागल्यानं काल उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले असून ठाण्यातील पक्षप्रवेश कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय. महाराष्ट्र पशुसंवर्धन खाते आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीनं आयोजित जय गोमाता राजमाता गोमाता संवाद यात्रा उद्या रविवार 5 जुलै रोजी नागपुरात समारोपाला येणार आहे. वसंतराव देशपांडे सभागृहात दुपारी 3 वाजता होणाऱ्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. दरम्यान चंद्रपूर इथं माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचा राज्य सरकारच्या निर्णय स्वागत केलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. तेव्हा 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं. या संदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आलाय. सुधारित योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळामध्ये अधिसूचित पिकाचे चालू वर्षातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी असल्यास संबंधित शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे. खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस आणि खरीप कांदा यांचा एकूण 14 पिकांचा योजनेत समावेश करण्यात आलाय. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यामधली सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी एक सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य सरकारच्या सहकारी युनियनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारची सध्याची धोरणं ही देशाच्या GDP मध्ये सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेनं आखलेली आहे असं सांगत फडणवीस यांनी सहकार चळवळ पुढे जाण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असतं,
पर्यायानं त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते असं स्पष्ट केलं. सहकारी क्षेत्राला बळकटी येण्यासाठी कुशल कामगार तयार होणं आवश्यक असतं. यासाठी पूर्वी शिक्षण निधी असायचा, तो निधी पुन्हा सुरू करू असं फडणवीस

फडणवीस यांनी म्हटलं. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत महिनाभरात निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. सहकार चळवळीला महाराष्ट्राची समृद्ध परंपरा लाभली असून राज्यात 2 लाखांहून अधिक सहकारी संस्था कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं. पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी यवतमाळहून दिव्यांगांची वारी विठ्ठलाच्या दारी निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचे हे 3रे वर्ष आहे. मोठ्या संख्येनं दृष्टीहीन वारकरी आषाढी निमित्त हरिनामाचा गजर करत पंढरपूर इथं चंद्रभागेच्या वाळवंटात दाखल होण्यासाठी निघाली आहे. पूर्णतः दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातली पहिलीच वारी आहे. माजी मंत्री मदन येरावार आणि नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके यांनी संत सूरदास यांची प्रतिमा आणि पादुका असलेली पालखी घेऊन वारीला सुरुवात केली. पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या या वारीचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. 22 दिवस 521 किलोमीटरचा हा पायदळ प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर इथं पोहोचणार आहे. मार्गात भजन कीर्तन असे कार्यक्रमही हे बांधव करतील. उद्धव ठाकरे यांचं रामरक्षा पठण आंदोलन हे केवळ राजकीय फायद्यासाठी असल्याची टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन आता राजकीय लाभ मिळणार नाही असं सांगितलं. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाणं टाळलं होतं. तसंच हनुमान चालीसा प्रकरणातील त्यांची भूमिका जनतेनं पाहिल्याचा उल्लेखही त्यांनी केला. सध्या हिंदुत्ववादी मतदार पुन्हा आकर्षित करण्यासाठी हा प्रयत्न होत असला तरी तो यशस्वी होणार नसल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. हवामान. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज नागपूरसह अमरावती भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टीचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या देखील याच जिल्ह्यांसह वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात देखील जोरदार पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. येत्या 8 तारखेपर्यंत विदर्भात वादळी पर्जन्यमान राहणार आहे. तत्पूर्वी भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून गोसीखुर्द धरणाचे 11 दरवाजे 0.5 मीटरनं उघडण्यात आले आहे. धरणातून सध्या 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून तो टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. नदीपात्रात आणि परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून नदीत आवागमन टाळावं असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलंय. गोंदिया जिल्ह्यात देखील पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून आपेवाडा धरणातील पाणीसाठाही वाढला आहे. धरण सुरक्षिततेच्या दृष्टीनं धरणाचे 13 दरवाजे 2 मीटरनं उघडण्यात आले असून सध्या सुमारे 3157 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. पाण्याची आवक वाढल्यास टप्प्याटप्प्यानं आणखी दरवाजे उघडण्यात येणार असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान आगामी काही तासांमध्ये गोंदिया जिल्ह्यात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यानं या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून भंडारा अकोला यवतमाळ वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार. E20 इंधनावरील वाहनं पूर्ण चाचण्यांनंतरच बाजारात येणार. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचं स्पष्टीकरण. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकार शिक्षण निधी उभा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी यवतमाळहून निघाली राज्यातली पहिली दिव्यांगांची वारी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ। पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक। आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत, मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट। आणि आता बातम्या विस्तारानं। केंद्र सरकारने कांद्याच्या खरेदी दर 13% वाढवला आहे। हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे। ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली। सुधारित खरेदी

0: सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. सुधारित योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळांमध्ये अधिसूचित पिकांचं चालू वर्षातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनांपेक्षा कमी आल्यास संबंधित शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईचा लाभ मिळेल. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधनसंपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राजस्थानात बलोत्रा इथं तेलशुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं आहे, असंही ते म्हणाले. देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्यामुळे LPG सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते, असंही मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले.
1: फर्टिलायझर के लिए समस्या पैदा हो गई. युक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी. लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे.
0: सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांची याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये, असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्यानं त्यांनी स्पष्ट केलं. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40-60 हजार किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात, असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. मुंबई व्यतिरिक्त इतर भागातल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना स्वयं पुनर्विकासाच्या प्रक्रियेत घेऊन येऊ, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
2: सहकाराच्या कायद्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता एक वेगळा चॅप्टर आम्ही तयार केला आणि त्या संस्थांकरता त्यांचे अधिकार, त्यांचे विनियम या सगळ्या गोष्टी आपण तयार केल्या आणि त्यांच्याच कमिटीने दिलेल्या रिपोर्टवर आज आपण स्वयं पुनर्विकास ही योजना आमच्या सगळ्या सहकारी सोसायट्यांना दिली.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. TET पेपर फुटीच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहेत. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली आहे. CBI अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आज 231 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या बँक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली. स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई आणि कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून RL ज्वेल्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात सरकारी अधिकारी, आणि आशापुरा गार्मेंट्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात खाजगी व्यक्ती यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पावसामुळे आज राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं. याविषयी अधिक जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून.
3: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबईत सकाळी 8:30 ते 2:30 यावेळेत विक्रोळीत सर्वाधिक 164 मिलीमीटर तर सर्वात कमी भायखळ्यात 34.5 मिलीमीटर पाऊस आला. या पावसामुळे आज मुंबई ठाणे पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर झाली होती।

0: पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून रस्ते पूल आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पालघर आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे, तर पालघर जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसर जलमय झाला आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत असल्यानं सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी या महत्वाच्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाड बस स्थानकात फुटभर पाणी साचलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे पंचगंगा, भोगावती, उभी, कासारी आणि दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 24 फुटांवर पोहोचली आहे. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे खरीपातल्या पिकांना आधार मिळाला आहे. अकोल्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. कोकण विभागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विभागातल्या प्रमुख जलप्रकल्पातल्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या धरणात पाण्याचा साठा वाढत असून यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचत असलेल्या पाणीसाठ्यावर संबंधित पूर नियंत्रण कक्ष लक्ष ठेवून आहेत.
1: पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावरच्या भागासाठी हवामान विभागानं येत्या 2 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर याच काळात रायगड, रत्नागिरी आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पहिल्या षटकात बिनबाद 4 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसाचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. रायगड जिल्ह्यात पर्यटनाला चालना देणारे बहुप्रतीक्षित 5 रोपवे प्रकल्पांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. यामध्ये रायगड पायथा ते रायगड किल्ला, अलिबाग किनारा ते कुलाबा किल्ला, नेरळ ते माथेरान, कनकेश्वर डोंगर आणि एलिफंटा केव्ज इथं हे रोपवे होणार आहेत. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2,125 रुपये क्विंटलपर्यंत वाढ. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक. आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत. मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्र सरकारकडून कांद्यांच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय. वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल या अधिवेशनात सादर होणार असल्याचं लोकसभा सभापती ओम बिर्ला म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधन संपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राजस्थानात बलोत्रा इथं तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं, असं ते म्हणाले. देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारनं उपाययोजना केल्या, त्यामुळं LPG सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते, असं मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळं खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले.
1: फर्टिलायझर के लिए समस्या पैदा हो गई. युक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी. लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे हैं.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये साणंद इथं सीजी सेमी या अत्याधुनिक सेमी कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन केलं. हा प्रकल्प भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीमधली पुढची पायरी आहे असं ते यावेळी म्हणाले. साणंद इथला प्रकल्प दरवर्षी 20 कोटी चिप्सचं उत्पादन करायला सज्ज आहे. तसंच उत्पादनाची क्षमता वाढवून ती वर्षाला 500 कोटी चिप्सपर्यंत नेण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवल्याबद्दल त्यांनी सीजी सेमीचं अभिनंदन केलं. या वर्षाच्या अखेरीस देशात 5 सेमीकंडक्टर प्रकल्प कार्यान्वित झालेले असतील अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. सुधारित उडान योजनेचा शुभारंभ हा भारताच्या प्रादेशिक संपर्क सुविधेच्या प्रवासातला एक नवीन अध्याय ठरेल असं मत नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी व्यक्त केलं. या योजनेमुळे 100 अधिक नवीन विमानतळ आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासाला चालना मिळेल. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनल उद्घाटनाच्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. यासाठी 28,840 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केली आहे. सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे. त्यामुळे वाहनधारकांनी याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40 ते 60 हजार किलोमीटर पर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1,875 रुपये प्रतिक्विंटलवरून 2,125 रुपये प्रतिक्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्हं सध्या नाहीत असं मंत्रालयानं सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR News Mumbai या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. TET पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहे. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 10 जणांना अटक झाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतात यकृतविकार आणि झपाट्यानं वाढणाऱ्या Type 2 मधुमेहाच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृतीवर आधारित राष्ट्रीय मोहीम राबवण्याची गरज अधोरेखित केली. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. हे आजार आता पूर्वीपेक्षा कमी वयात दिसून येत असल्यानं ही केवळ वैद्यकीय समस्या राहिली नसून सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या बनली आहे असं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांच्या मागणीत घट करण्याच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं राष्ट्रीय योजना सुरू केली आहे. अंमली पदार्थांबाबत जागरूकता निर्माण करणं, क्षमता विकास, उपचार, पुनर्वसन आणि सामाजिक एकत्रीकरण यांच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या सेवनाला प्रतिबंध घालणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांनी सांगितलं.
अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉ अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांना

विकासासह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषय पत्रिकेत समावेश आहे. भारत आणि इस्रायल यांच्यामधला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल आहे असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते असलेले आयातुल्ला अली खोमेनी यांच्या अंत्यविधीला आज इराणमध्ये सुरुवात झाली. इराणी जनता हजारोंच्या संख्येनं या अंत्यविधीत सहभागी झाली. भारताचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गेरेटा तसंच बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 14 षटकात 3 बाद 138 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसांचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळं इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय. वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

107.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण सेवा आणि वंदन कार्यक्रम घेऊन आपल्या सोबत मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

हे सूर्यमंडलम स्तोत्र आपण ऐकलत FM रेनबोवर 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR FM माध्यमातून सुद्धा. मंडळी, आपण जी मालिका सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या नद्यांबद्दल बोलतो, आज या नदीबद्दल अगदी विस्ताराने आपण बोलणार आहोत. ही नदी म्हणजेच महाराष्ट्रामध्ये बरीच जणं ह्या नदीचा उल्लेख गंगा असाच करतात. दक्षिण भारतातली सगळ्यात पवित्र आणि महत्त्वाची नदी असणारी गोदावरी, गंगेच्या खालोखाल तिचा उगम म्हणजे तिचं जे क्षेत्र आहे जलवाहनाचं क्षेत्र ते महत्त्वाचं आहे. आणि तिचा उगम नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबक गावाच्या मागे सह्याद्रीतला जो ब्रह्मगिरी डोंगर आहे तिथं झालेला आपल्याला दिसून येतो. प्राचीन काळी या भागामध्ये असं म्हटलं जातं की गौतम ऋषींचा आश्रम होता आणि त्यांच्याकडनं काही कारणांनी गोहत्येचं पातक त्यांना लागलं होतं. त्याचं निवारण करण्यासाठी म्हणून त्यांनी भगवान शंकरांची आराधना केली आणि ही आराधना करत असताना भगवान शंकरांनी जी गंगा आणली खाली तर थोडं पाणी हे या कुंडामध्ये साचलं, या कुंडामध्ये ते पाणी आलं आणि त्याच्यामुळेच तिला आपल्या दक्षिण भारताची गंगा असं म्हटलं जातं. तर ही सगळी कथा या क्षेत्राशी जोडलेली आहे आणि आजसुद्धा ते कुंड तिथं आहे. तिथं पाणी थोडंसं कमी असतं पण आजही ते आहे. आणि मग नंतर डोंगराच्या पूर्वकुशीमध्ये गंगाद्वार म्हणून भाग आहे, तिथं लहानशा झऱ्यातनं हे पाणी खाली येतं. तिथपर्यंत एक साधारण 690 पायऱ्या चढून जाता येतात. तिथं कुंड आणि गंगेचं लहानसं देऊळ आहे आणि पायथ्याशी त्र्यंबकेश्वर क्षेत्र आहे. गोदावरी ह्या शब्दाचा जर का शब्दशः अर्थ आपण बघितला तर जी गाय देणारी म्हणजेच गायींचं पोषण करणारी. आता गायींचं पोषण कशावरती होतं तर गायींचं पोषण हे पाण्यावर होतं, तर त्या अर्थाने तिचं नाव गोदावरी असं निश्चित करण्यात आलेलं आहे. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या कथेचा जर आपण भाग बघितला, उगम बघितला, तर आपल्याला बऱ्याच गोष्टी स्पष्ट झालेल्या दिसतात. तिथंच असणारं शंकराचं त्र्यंबकेश्वर हे क्षेत्र आणि मग ती जी पौराणिक कथा आहे त्या कथेचा उगम किंवा त्या कथेचा संदर्भ तो सुद्धा आपल्या लक्षात येतो. एक छानसं गाणं आपण ऐकणार आहोत यानंतर आणि त्यानंतर पुन्हा आपण याबद्दल थोडंसं बोलूया FM रेनबोवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही.

संत तुकाराम यांचा हा अभंग आपण ऐकलात प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात. गोदावरीबद्दल थोडंसं बोलत असताना गोदावरी महात्म्य श्री रामचंद्रांनी गौतम ऋषींना सांगितलं अशी सुद्धा एक कथा सांगितली जाते. आणि रामचंद्रांनी स्वतः गोदातीरी निवास केल्यामुळे तिचं पावित्र्य अधिकच वाढलं. तिचं गौतमी मुख जे आहे जिथून तिचा उगमत होताना दिसतो आपल्याला तर ते विशेष पवित्र मानतात. आणि हे जे सगळं क्षेत्र आहे ना या क्षेत्राला वृद्ध गंगा असं म्हणतात कारण गंगेचा आणि गोदेचा उगम हा एकच आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे ही जी कथा आहे की शंकर भगवानांनी गौतम ऋषींचं ते गोहत्येचं पाप दूर करण्यासाठी ते स्वर्गातनं खाली आले गंगा वगैरे तर त्यामुळे मग दोघांचा उगम एकच मानला जातो. बरं दुसरी अजून एक कथा आहे म्हणजे ही तर कथा आहेच पण दुसरी एक कथा अशी सांगितली जाते की भूगर्भातनं ती दक्षिणेमध्ये आली गोदावरी म्हणजे गंगा मूळची तिथे उगम पावली भगवान शंकरांच्या जटेमध्ये आणि नंतर भूगर्भातून ती गोदावरीच्या रूपामध्ये इथं त्र्यंबक क्षेत्रामध्ये प्रकट झाली. तर त्यामुळे ह्या सगळ्या पुराणकथांचा जर उल्लेख केला आपण लक्षात घेतला तर गोदावरी ही प्राचीन आहे एवढं मात्र नक्कीच आपण मानू शकतो. त्याच्यानंतर जी सगळी तीर्थक्षेत्र आहेत तिच्या पाठी त्र्यंबकेश्वर आहे नाशिक आहे नेवास आहे पैठण आहे भद्राचलम आहे तर अशी अनेक तीर्थक्षेत्र आहेत आणि दर 12 वर्षांनी त्यातल्या नाशिकमध्ये आपल्याला माहितीच आहे आता सिंहस्थामध्ये स्नान सोहळा वगैरे सगळं होत असतं तर अनेक प्रसिद्ध देवस्थानं संतांची निवासस्थानं त्यामुळे हा संपूर्ण गोदातटीचा जो प्रदेश आहे तो संतभूमी म्हणून ओळखला जातो. आणि त्यामुळेच आपण आपल्या ह्या मालिकेमध्ये ज्यांनी आत्ताच रेडिओ ट्यून केला आहे किंवा पहिल्यांदाच हा भाग ऐकतायत त्यांच्यासाठी

की आपण आज अशा भारतातल्या सगळ्या नद्यांबद्दल एक एक कार्यक्रमामध्ये बोलत असतो ज्यांचा प्राचीन कुठल्या तरी पुराण कथेशी किंवा प्राचीन कुठल्या तरी घटनेमध्ये त्या नद्यांचा उल्लेख आहे आणि त्यामुळे गोदावरीबद्दल जाणून घेतलं. आता यानंतर एक छोटासा आपला संस्कृत श्लोक ऐकूया मग एक छानसं गाणं. FM रेनबोवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही.

नमस्कार, मी शंतनु मोघे। दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेची सुंदर साथ देणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा, आनंद घेत रहा।

नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.

ठगवा कीर्ति तुझे भारी, डंक तुझा ऐकू निघालो तुझा दारी, अरे कृपा करी माझ्यावरी हा केला तुझा।

FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपच्या माध्यमातून आपण ऐकताय कार्यक्रम वंदन. आणि गोदावरी नदीबद्दल बोलल्यानंतर आज आपण जी दुसरी आपली मालिका आहे ज्याच्यामध्ये आपण भारतातल्या पवित्र परिक्रमांबद्दल जाणून घेतो. साधारणपणे परिक्रमा म्हटल्यानंतर नर्मदा परिक्रमा ही एकच आपल्या डोळ्यासमोर पटकन येते, पण तसं नाही आहे. आपल्याकडे भूभागांना घातली जाणारी परिक्रमा, नद्यांना घातली जाणारी परिक्रमा आणि गिरी परिक्रमा म्हणजे पर्वतरांगांना घातली जाणारी परिक्रमा, अशा तीन त्याचे प्रकार सांगितले जातात. आणि आज पुन्हा एका नदी परिक्रमेकडेच वळताना तिच्याचबद्दल जाणून घेऊया, कारण आत्ताच गोदावरीबद्दल आपण बोललो. तर त्यामुळे गोदावरी परिक्रमा हा एक महत्त्वाचा भाग आपल्याला दिसून येतो. आता ही परिक्रमा म्हणजे उगम ते संगम असा गोदावरी नदीच्या प्रवासाचा केलेला, म्हणजे हा जो तिचा नदीचा प्रवास आहे, तिच्या सोबत केलेला तो सगळा प्रवास, म्हणजे त्र्यंबकेश्वरमधल्या ब्रह्मगिरी पर्वतावर जिथे तिचा उगम होतो, आत्ताच सांगितलं मी आपल्याला, तर या उगमापासून केलेला पायी प्रवास म्हणजे गोदावरी परिक्रमा. तिचे दोन प्रकार आहेत, एक आहे ब्रह्मगिरी परिक्रमा म्हणजे नाशिकजवळच्या त्र्यंबकेश्वरजवळच्या ब्रह्मगिरी पर्वताला घातली जाणारी प्रदक्षिणा, ती साधारण 7 किलोमीटरची आहे आणि जिथे मंडळी पायी चालत पवित्र कुंड आणि